भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुसं सशक्त होतात, हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओझ वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी
आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि। श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि। प्रस्तुती भक्ती सुधा।

आता ऐकूया शुक्रवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

ऐकूया मधुकर जोशी यांची गीतरचना, संगीत गजानन शिर्के आणि द्वारकानाथ भोसले, आणि स्वर सुमन कल्याणपूर।

आता ऐकूया वसंत बापट यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

आता ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत वसंत पवार यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया भालजी पेंढारकर यांची गीतरचना. संगीत आहे शंकरराव व्यास यांचं आणि स्वर आहे ललिता फडके यांचा.

आता ऐकूया संत चोखामेळा यांची भक्तिरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत गुरुवार 13 ऑगस्ट पासून. 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

विक्रम संवत 2082 शालिवाहन शके 1948 आज शुक्रवार श्रावण शुद्ध द्वितीया अर्थात 14 ऑगस्ट 2026। आजचं नक्षत्र आहे पूर्वा फाल्गुनी नक्षत्र। आज श्रावणी शुक्रवार। महालक्ष्मी स्थापन आणि महालक्ष्मी पूजनाचा आजचा दिवस आहे। जरा जिवंतिका पूजनाचा आजचा दिवस। आज पतेती आहे। ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन। मंदिर या मूळ संस्कृत संज्ञेचा अर्थ घर असा आहे। मराठीमध्ये त्याला देवालय असं देखील म्हटलं जातं। मानवी जीवनाचं नियंत्रण करणाऱ्या, त्याच्यावर कमी अधिक प्रमाणात प्रभाव पाडणाऱ्या अतिमानवी शक्ती म्हणजे देवदेवता। अशा प्रकारची श्रद्धा जगातल्या अनेक समाजांमध्ये आढळते। या देवदेवतांचं प्रतीक रूपाने अथवा मूर्तीच्या रूपाने भाविकाला दर्शन घडवणारं स्थळ म्हणजे मंदिर। मंदिरात दैवी शक्ती आणि सामर्थ्य यांचा प्रत्यय येतो। देवतांच्या पूजा किंवा उपासना यांचा अर्थ शोधायला गेलो तर त्याचा तळ हा आत्मबोधापर्यंत पोचतो। ह्या निर्गुण तत्वापर्यंत पोहोचण्यासाठी सगुण उपासना अत्यंत महत्वाची असते। इथे पूजा आणि उपासना या पद्धतींचं महत्व लक्षात येतं। पूजेच्या आणि उपासनेच्या पद्धती जगभर साधारण सारख्याच आढळतात। त्यांचा मुख्य उद्देश देवतेला प्रसन्न करून घेणं हा असतो। त्यासाठी देवतेची स्तुती करणं म्हणजे स्तोत्र म्हणणं, तिची प्रार्थना करणं, करुणा भाकणं, प्रत्यक्ष किंवा यज्ञ यागांच्या म्हणजे अग्नीच्या द्वारे होम हवन नैवेद्य अर्पण करणं आणि शेवटी फुलं सुवासिक द्रव्य यांनी पूजा करणं ही त्याची ठळक अंग आहेत। हे पूजन किंवा उपासना वैयक्तिक किंवा सामूहिक अशा दोन्ही प्रकारच्या असतात। पूजा पद्धतीचा विस्तार होऊन पूजन नैवेद्य जोडीला नृत्य गायन ह्या गोष्टी आल्या। देवाचं स्नान भोग सोहळे आले। हे सर्व विधी सहजतेने करता येतील अशाच वास्तुविधानाची मंदिरं उभी राहिली किंवा त्यांना अनुसरून विधानात भर पडत गेली। या अखिल विश्वाविषयीच्या माणसाच्या कल्पना मंदिराच्या वास्तूत मूर्तीकामात दिसून येतात। मंदिराच्या आखणीत अष्टदिक्पाल तसंच नवग्रह यांनाही स्थान मिळतं यावरून या गोष्टीची कल्पना येते। आता सादर झालेला कार्यक्रम दिनविशेष, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोतेहो विश्वनाथ मोरे यांनी संगीत दिलेली विद्याधर गोखले यांची गीतरचना ऐकूया. गायली आहे अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
2: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा, अनुभवांचा, आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका अमृत वर्षा.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. 14 ऑगस्ट. शाश्वत आनंद फक्त भगवंताजवळच. जगात प्रत्येक मनुष्य स्वतःला आनंद मिळावा म्हणून धडपडतो आहे, किंबहुना आनंद नको असं म्हणणारा मनुष्य मिळणारच नाही. म्हणजे मनुष्याला आनंद हवाच असतो, मग इतक्या धडपडीतून त्याला आनंद समाधान का बरं न मिळावं? याला कारण असं की हा शाश्वत आनंद एका भगवंता वाचून दुसऱ्या कुठेही मिळणं शक्य नसल्याकारणाने त्याचे प्रयत्न व्यर्थ आहेत. त्या आनंदासाठी मला भगवंत पाहिजे असं मनापासून वाटलं पाहिजे, आणि त्यासाठीच आपण सर्वांनी नाम घेणं आवश्यक आहे. आपलं मन भगवंताच्या चरणावर चिकटवून ठेवावं आणि देह प्रारब्धाच्या प्रवाहामध्ये सोडून द्यावा. कधी तो सुखात राहील तर कधी दुःखात राहील, कधी तो बरेच दिवस सरळ जाईल तर कधी मध्येच गचका खाऊन बुडायच्या बेताला येईल, पण त्याच्या कोणत्याही अवस्थेमध्ये आपला आनंद कायम राहील. तुम्ही सर्व माणसे फार चांगली आहात, भगवंताचं नाम घेता हे मला माहीत आहे, परंतु नामाचं प्रेम तुम्हाला येत नाही हे पाहून मला फार वाईट वाटतं. तुमच्यापैकी प्रत्येकाने मनापासून विचार करून ठरवा की मला नामाचं प्रेम येण्याच्या आड का येत असेल बरं? तुमची परिस्थिती आड येते का? इथे मंदिरात राहणाऱ्या माणसांनी तरी नामाचं प्रेम यायला परिस्थिती आडवी येते असं म्हणणं बरोबर नाही. तुम्ही इथे आनंदाने रहा, मंदिरात जेवा, राम राम म्हणा असं मी सांगतो, पण या लोकांनी सुद्धा नामाचं प्रेम यायला परिस्थिती आड येते असं म्हटलं तर बाहेरून येणाऱ्या लोकांना मी काय सांगू? खरोखर मनुष्य आनंदासाठी न जगता वस्तूसाठी जगतो असंच म्हणावं लागतं. वस्तू ही सत्य नसल्यामुळे तिचं रूप अशाश्वत असतं, अर्थात तिच्यापासून मिळणारा आनंद हा देखील अशाश्वत असतो. खरा आनंद हा वस्तूमध्ये नसून वस्तूच्या पलीकडे आहे. आपण भगवंताजवळ आनंद मागावा, त्याने वस्तू आणि आनंद दोन्ही दिले तर फारच बरं. मात्र चिरकाल टिकणारा आनंद हा नेहमी वस्तुरहितच असतो. एका स्टेशनवर पेरू चांगले मिळतात म्हणून एक जण गाडीतून खाली उतरला, तो पेरू घेण्याच्या नादी किती लागेल? तर आपली गाडी न चुकण्या इतका. हे जसं खरं त्याप्रमाणे आनंदाच्या आड येणाऱ्या वस्तूंच्या मागे लागणं बरं नाही. आनंद जोडणाऱ्या गोष्टींचा आपण विचार करूया आणि नामस्मरणात राहूया. काल जे झालं त्याबद्दल दुःख करू नये, उद्या काय होणार याची काळजी करू नये, आज मात्र आनंदात आपलं कर्तव्य करावं. वेळ सापडताच तो व्यर्थ गप्पा गोष्टीत न घालवता नामस्मरण करावं. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोतेहो, गंगाधर महांबरे यांची गीतरचना ऐकूया. संगीत आहे वीणा चिटको यांचं आणि स्वर आहे रामदास कामत यांचा.

पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत गुरुवार 13 ऑगस्ट पासून. 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, संत नामदेव महाराजांची भक्तिरचना आपण ऐकणार आहोत. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे वाणी जयराम यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया समर्थ रामदास स्वामी यांची अभंग रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

ऐकूया संगीतकार श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग. स्वर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ। अक्कलकोटात गोविंद शास्त्री नावाचा एक ब्राह्मण राहत होता। तो विरक्त वृत्तीचा होता, समर्थांचा परमभक्त होता। रोज स्वामींच्या दर्शनाला तो यायचा आणि चरणांना स्पर्श करून काही वेळ तो समर्थांकडे एक टक पाहत उभा राहायचा। प्रपंचातल्या काळजांमुळे खरं तर तो जेरीस आला होता। समर्थांचं दर्शन एवढाच काय तो सुखाचा क्षण तो रोज सकाळी अनुभवायचा। नंतर प्रपंचातल्या आर्थिक कटकटींना तो सामोरा जायचा। खूप वेळेला त्याच्या मनात यायचं की समर्थांना विचारावं, ह्या आर्थिक विवंचनेतून सुटका होईल का। भिक्षुकी करून खरं तर त्याला कंटाळा आला होता। साक्षात स्वामी समर्थ प्रकट झालेले असताना लोकांच्या घरी जाऊन प्रतिमांची पूजा करायचं त्याला मनापासून आवडत नव्हतं। केवळ 2 पैसे मिळतात आणि त्यावर प्रपंचाचा गाडा हळूहळू का होईना परंतु चालतो म्हणून मनाविरुद्ध तो भिक्षुकी करीत होता। एके दिवशी त्याने मनाशी निश्चय केला की समर्थांना आपल्या प्रारब्धाच्या रेषा विचारायच्या। त्याप्रमाणे स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन तो नित्याप्रमाणे स्वामींकडे एक टक पाहत हात जोडून उभा राहिला। तो संधीची वाट पाहत होता। लोकांचा गराडा नित्याप्रमाणे स्वामींभोवती पडलेलाच होता। भिक्षुकीची वेळ झाली होती, त्याची चुळबुळ सुरू झाली। समर्थांची नजर त्या क्षणी गोविंद शास्त्र्यांवर केंद्रित झाली। स्वामी त्याला म्हणाले, गोविंद शास्त्री, तुमच्या परसात जे सुपारीचं झाड आहे त्या झाडाच्या मुळाशी जे काही तुमचं प्रारब्ध आहे ते घ्या आणि उरलेला वेळ हरिचिंतनात घालवा। तुम्ही आजपासून भिक्षुकीला जायची गरज नाही। गोविंद शास्त्री आश्चर्यचकित झाला। स्वामींच्या लक्षात आपली चुळबुळ कशी काय आली हेच त्याला कळेना। तो धावत धावत घरी गेला, झाडाच्या मुळाशी खणून पाहिलं तर तिथे त्याला एका मडक्यात धन सापडलं आणि ते पाहून त्याला हर्ष झाला। धनाच्या मातीचा घट घेऊन तो स्वामींपाशी आला। स्वामींच्या चरणांशी ते धन ठेवलं। स्वामी म्हणाले, गोविंद शास्त्री, तुमची आर्थिक कटकट संपली, धन घेऊन जा। स्वामींचे आशीर्वाद घेऊन गोविंद शास्त्री घरी गेला। स्वामींचं स्मरण करून ते धन बायकोच्या हातात दिलं आणि तो तडक स्वामींपाशी परत आला। स्वामींच्या सेवेत तो अष्टौ प्रहर राहिला।
1: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिव नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला मी पुन्हा पुन्हा एक गोष्ट सांगतो की नामस्मरण हाच सुखाचा मार्ग आहे, कारण नामात आनंदाशिवाय दुसरं काहीही नाही। आपण आनंद दुसरीकडे शोधण्याचा प्रयत्न करतो परंतु नामानंदासारखा आनंदाचा सतत कोसळणारा दुसरा धबधबा नाही हे तुम्ही लक्षात ठेवा। देहभावनेने जगणं पुसून टाका आणि केवळ नामाच्या साक्षीने जगायला आता सुरुवात करा। संत नामदेव महाराज म्हणतात, नामदेव म्हणे सद्गुरु पासोनी, नाम घ्या जाणवनी नाना काही।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता वेळ झाली आहे श्री शिवमहिमा या शिव आराधनेवर आधारित कार्यक्रमाची. श्री शिवमहिमा या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे शिव षडक्षर स्तोत्राने. शिवलीलामृताचा एक अध्याय या कार्यक्रमात रोज प्रसारित होत आहे. सुरुवातीला आपण आजच्या अध्यायाचं सार ऐकणार आहोत, त्यानंतर पोथी पारायण होईल आणि त्यानंतर आजच्या अध्यायाची फलश्रुती प्रसारित होईल. या आराधनेचा शेवट 108 वेळा ओम नमः शिवाय या जपाने होणार आहे. तर ऐकूयात श्री शिवमहिमा.

श्री शिवलीलामृत अध्याय दुसरा महिमा महाशिवरात्रीचा। श्री गणेशाय नमः, ओम नमः शिवाय। सूत म्हणाले, सज्जन हो, महाशिवरात्रीचं महात्म्यही अगाध आहे। या दिवशी अजाणता शिवस्मरण, उपोषण, जागरण वा बिल्वार्चन घडलं तरी महत्पुण्य फल प्राप्त होतं। त्याविषयीची एक कथा सांगतो, ऐका। विंध्य पर्वतावरील एका व्याधाच्या हातून हत्येसारखी अनंत पाप घडली होती। एकदा महाशिवरात्री दिनी तो शिकारीसाठी निघाला असताना मार्गामध्ये शृंगारलेलं शिवालय आणि तेथील भाविकांची गर्दी पाहून थांबला। तेथील शिवपूजेचा सोहळा त्याने पाहिला आणि लोकांच्या मूर्खपणाला हसत शिव शिव हर हर असं थट्टेने म्हणत जंगलात प्रवेशला। त्या दिवशी त्याला शिकार मिळाली नाही, उपवासही घडला। सायंकाळी तो एका सरोवराच्या काठावरील बिल्व वृक्षावर चढून सावजाची वाट पाहू लागला। वेळ जाण्यासाठी शिवनाम घेत एक एक बिल्वपत्र खुडून खाली टाकू लागला। ती पाने ब्रह्मदेवाने त्या झाडाखाली स्थापलेल्या शिवलिंगावर पडत होती। अशा प्रकारे त्याच्याकडून न कळत उपोषण, जागरण, नामस्मरण आणि शिवार्चन घडून तो पापमुक्त झाला। त्या रात्री प्रथम प्रहरास एक हरिणी तिथे पाणी पिण्यास आली। तिला पाहून व्याधाने बाण रोखला। ते पाहून हरिणी म्हणाली, कृपा करून मला मारू नकोस, मी गर्भवती आहे। बाळांना जन्म देऊन उद्या सकाळी परत येण्याचं मी तुला वचन देते। तिचं मनुष्यवाणीतलं बोलणं ऐकून व्याधाला नवल वाटलं। त्याने तिला तिची पूर्वकथा विचारली असता ती म्हणाली, मी रंभा नामक अप्सरा असून हिरण्य नावाच्या दैत्याशी रममाण झाले। शंकरांचं भजन पूजन विसरले म्हणून शिवशापाने मी, माझ्या दोन सख्या आणि तो दैत्य या सर्वांना मृगजन्म मिळाला आहे। 12 वर्षांनी मी पुन्हा स्वर्गात जाईन। तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्या व्याधाने तिला जाऊ दिलं आणि पुन्हा शिवनाम घेत बिल्वपत्र तोडू लागला। एक एक प्रहराच्या अंतराने पुन्हा हरिणी, एक हरिण आणि आणखी एक हरिणी तिथे आली आणि आपापली कर्तव्य करून परत येण्याचं वचन देऊन निघून गेली। अशा प्रकारे व्याधाला जागरण आणि 4 प्रहरींचं शिवार्चन घडलं। सकाळी तो मृगपरिवार व्याधापाशी आला आणि शावकांसह ते सर्वजण व्याधाला आधी मला मार अशी विनंती करू लागले। ते पाहून व्याधाचं हृदय कळवळलं। त्याने त्या सर्वांना नमस्कार केला तेव्हा त्याला दिव्य रूप प्राप्त झालं। हरिणांनाही मूळचं स्वरूप मिळालं। तेवढ्यात तिथे एक दिव्य विमान आलं, त्यात शिवगण होते। त्यांनी व्याधासहित त्या सर्वांना विमानातून शिवलोकी नेलं। ओम नमः शिवाय।

निर्धारी शतमूर्ख पुत्र होय त्यासी उदक तृणे विण पशु मारित तरी मुक्याच प्रजा होती समस्त जो पतिव्रतेसी भो

माझा माथा बैसो तपई व्याध मनात शंको न म्हणे धन्य धन्य तुमचे ज्ञान सत्वर येई गृहास जाऊन सत्य संपूर्ण सांभाळी जलपान करोनी वेगी आश्रमा गेली ते कुरंगी तो मृगराज तेच

पूर्व दिशा मुख प्रक्षालित सुपर्णाग्रज उदय पावत आरक्त वर्ण शोभा दिसत तेची कुंकुम प्राचीचे तो तिसरी मृगी आ

श्री शिवलीलामृत या पोथीतल्या प्रत्येक अध्यायाची आपण फलश्रुती जाणून घेणार आहोत. प्रत्येक अध्यायाचा विशिष्ट प्रभाव आहे, त्याप्रमाणे आपण प्रत्येक अध्यायाची फलश्रुती जाणून घेऊयात. हा पाठ 6 महिने करावा, त्या त्या अध्यायाचं फल शिवकृपेने निश्चित मिळेल. आज आपण 2रा अध्याय श्रवण केला. 2ऱ्या अध्यायाची फलश्रुती अशी: या अध्यायाच्या पठणाने पूर्व पापांचा निराश होईल. ओम नमः शिवाय.

खास श्रावण महिन्यानिमित्त शिव आराधनेचा विशेष कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात, शिवमहिमा। यातील सहभाग असा, श्री शिवषडक्षर स्तोत्र आदिती केसकर, शिवलीलामृत पोथी वाचन भाग्यश्री केसकर, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा।

श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत गुरुवार 13 ऑगस्ट पासून. 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
2: आता ऐकूया बाळ पळसुले यांनी संगीतबद्ध केलेलं मा दा देवकाते यांचं गीत. स्वर आहे रामदास कामत यांचा.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रीराम श्री समर्थांच्या मनोबोधातला 32वा श्लोक आपण पाहणार आहोत. अहल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली. जयावर्णिता शिणली वेदवाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. आता याच्यामध्ये पुराणातली आणखी एक कथा सांगितली आहे अहिल्याच्या बाबतीतची. अहल्या गौतम ऋषींची भार्या. इंद्राने कपटाने तिला दूषित केली आणि त्याचं फळ म्हणून गौतम ऋषीने तिला जो शाप दिला त्यामुळे अहिल्या ही शिळा होऊन पडली. किती दिवस पडली कोणास ठाऊक. पण जेव्हा राम लक्ष्मणांना घेऊन विश्वामित्र अयोध्येहून परत आले आणि त्यांच्या प्रवासामध्ये त्यांनी अहिल्याच्या ठिकाणी रामचंद्रांना घेऊन आले. ते चालले ते कुठे तर मिथिलानगरीला सीता स्वयंवरासाठी चालले होते. पण वाटेत ही अहिल्याची शिला विश्वामित्राने रामचंद्रांना दाखवली आणि त्यांच्या स्पर्शाने ती पुन्हा शिलेतून अहिल्या आली आणि दिव्य देह धारण करून गेली, मुक्त झाली असा एक असं पुराणामध्ये कथा आहे. ती कथा याच्यामध्ये घेतली आहे. आता त्याचे अर्थ आपण निरनिराळ्या प्रकारानेही लावू शकतो. अहल्येची मुक्ती केली म्हणजे शिला दगड असलेली तिला देखील मुक्त केली. तसं माणसामध्ये अनेक दगड जे आपण आहोत त्यांना मुक्ती जर द्यायची असेल तर रामचंद्रांचे भजन केल्यामुळे हे दगड देखील उद्धरून जातील. दगड देखील एक वेळ बरे असं म्हटलेलं आहे की त्यांची जर खपली काढली टवकी तर ती पुन्हा चिकटत नाही. म्हण माणसाची मात्र खपली काढली तरी पुन्हा ते तसेच पुन्हा ते चिकटून उभेच राहतात. मग असं जर आपण म्हटलं अहो परवा असं सांगितलं होतं हो ते गेलं पुन्हा आपले आहे तसेच. म्हणजे एक वेळ दगड पालटेल पण माणूस पालटणं फार कठीण आहे असं म्हटलं. तसं इथं त्याच्यामध्ये म्हणत आहेत अहल्या शिळा राघवे मुक्त केली. त्या शिळेतून अहिल्या आली आणि दिव्य देह धारण करून ती मुक्त झाली. पदी लागता दिव्य होऊन गेली. आता पुढची जी पुढचा जो चरण आहे तो रामचंद्रांबद्दलच असं म्हटलं आहे. जयावर्णिता शिणली वेदवाणी. पहिल्या दोन ओळीशी त्याचा प्रत्यक्ष संबंध काही नाही आहे पण असे जे राघव रामचंद्र आहेत त्यांचं वर्णन करता करता वेद देखील थकले. जसं म्हणतात ना न इति न इति, नाही सांगतायत नाही बोलतायत. सद्गुरूंच्याबद्दल जसं म्हटलेलं आहे की नाही वर्णन करतायत. का करता येत नाही तर ते शब्दातीत मायातीत असतात आणि आपण जे वर्णन करणार ते शब्दाने करणार. ते शब्द मायेत आले तर मायेत आलेल्या शब्दाने मायातीताचं वर्णन कसं काय शक्य आहे. म्हणून समर्थांनी म्हटलेलं आहे सद्गुरुस्तवनामध्ये आलं आहे संतस्तवनामध्ये आलं आहे हे शक्य नाही आहे. मग त्याच्या ठिकाणी शब्द कुंठित होतात. नाही सांगतायत हो नाही सांगतायत. असा आहे का तसा आहे का असा नाही असा नाही असा नाही मग कसा आहे नाही सांगतायत. म्हणजे त्याचं वर्णनच करता येत नाही असं दिसं. वेदाने हात टेकले तिथं सामान्य मनुष्य काय वर्णन करणार. पण तरी वर्णन करतात सगळे संत करतात. ज्ञानेश्वरी सुद्धा आपण पाहिलं तर सद्गुरुस्तवनाचे कितीतरी समासाच्या आधी अध्यायाच्या आधी त्यांनी सद्गुरूंचं वर्णन केलेलं आहे. समर्थाने सद्गुरूंचं वर्णन केलेलं आहे. तसं रामचंद्रांचं वर्णन करता येत नाही भगवंताचं वर्णन करता येत नाही पण तरी देखील करत असतात आपल्या आनंदासाठी आपल्या समाधानासाठी. तसं इथं त्यांनी जे म्हटलं आहे जया वर्णिता शिणली वेदवाणी असे जे राघव आहेत ते नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. हा चरण पुन्हा पुन्हा का आला आहे असं जर म्हटलं तर वाचणाराला साधना करणाराला भक्ती करणाराला हा विचार मनावर पक्का ठसावा
की आपण जर खरोखरच दास असलो तर तो राघव आपली उपेक्षा करणार नाही. पक्का विश्वास ठेवा, पण बहुधा आपली निष्ठा कमी पडते. विश्वास, श्रद्धा आणि निष्ठा या तीन गोष्टी आहेत. सामान्यतः आपण व्यवहारामध्ये विश्वास नाही का असं शब्द वापरतो. तो विश्वास असलेला अविश्वास केव्हाही होऊ शकतो. श्रद्धा आहे शब्द, अदृश्य गोष्टींवर श्रद्धा. दृश्य गोष्टींवर श्रद्धा बसायचं काही कारण नाही आहे, विश्वास आणि व्यवहार होत राहतात. पण अदृश्य गोष्टीच्या संबंधात श्रद्धा ठेवायला लागते, कारण भगवतप्राप्तीसाठीसुद्धा शांतीसाठीसुद्धा श्रद्धावान लभते ज्ञानम म्हटलेलं आहे. श्रद्धावान जर असेल तरच ज्ञानम, आणि काय पाहिजे, तत्पर हा संयतेंद्रिया ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम अचिरेण आधी गच्छती. पण पहिला शब्द आला आहे श्रद्धावान, तसं कारण श्रद्धामयोयम पुरुष हा असं म्हटलेलं आहे. माणसाची कुठं ना कुठंतरी श्रद्धा असावी लागते, श्रद्धेवरच मनुष्य जगत असतो. पण ती श्रद्धा तीन प्रकारची आहे, सात्विक, राजस, तामस. त्यापैकी सात्विक श्रद्धा जतन करावी प्रबुद्धा असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं आहे. सात्विक श्रद्धा जतन केली पाहिजे. आणि राजस आणि तामस श्रद्धा आहे ह्याचा समावेश साधारणतः अंधश्रद्धा ज्याला आपण म्हणतो त्याच्यात होतो. श्रद्धा चुकडून काढायची नाही आहे तर सात्विक श्रद्धा जतन करायची आहे, आणि राजस तामस श्रद्धा ही वाळून टाकायची आहे, बाजूला टाकायची आहे. म्हणून इथं त्यांनी जे म्हटलं, जया वर्णिता शीणली वेदवाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी, ह्याच्यामध्ये तुम्ही रामावर पूर्ण श्रद्धा ठेवा, त्याच्याही पलीकडे जाऊन निष्ठा ठेवा. निष्ठा ही कधी चलन होत नाही, एकदा निष्ठा बसली की पक्ती. ईश्वर निष्ठा, सद्गुरु निष्ठा असे शब्द वापरलेले आहेत. त्यामुळे तशी जर निष्ठा ठेवलेली असेल तर तो राम दासाभिमानी राम आहे, तो त्याची कधीही उपेक्षा करणार नाही. म्हणून अहल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली, जया वर्णिता शीणली वेदवाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर सुहास शामगावकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर जोग यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत. आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोते हो ऐकूया सरस्वती नंदन यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: श्रोतेहो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना. संगीत आहे तिरुमले श्रीनिवास यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.
0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना, ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1:00.
1: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00. श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: श्रोते हो, ऐकूयात मधुकर जोशी यांची गीतरचना, संगीत आणि स्वर गोविंद पोवळे यांचा

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता। पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत गुरुवार 13 ऑगस्टपासून। 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ। श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता। शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोते हो, ऐकूया संत बोधले महाराज यांची अभंगरचना। संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा।

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे मधुबाला जव्हेरी यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपाद दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 जरूर ऐका अमृत वर्षा.
1: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

0: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचा सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत संत एकनाथ महाराजांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. अभंग, भक्तिगीतं, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग भीमपलास.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग भीमपलास. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना, ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा।
0: श्रोते हो, आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग। संगीत श्रीनिवास केसकर आणि स्वर अनुराधा कुबेर।

0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.
0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर.
0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं, स्वर आहे अर्चना खासनीस आणि कार्तिकी गायकवाड यांचा.

ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र, तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे चैतन्य कुंटे यांचं आणि स्वर आहे आरती अंकलीकर टिकेकर यांचा.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य

0: सत्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता। भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो निर्भय हो मनारे
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।
2: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।
0: भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8:00 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शुक्रवारचा नाममंत्र।

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30।

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया शुक्रवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

ऐकूया मधुकर जोशी यांची गीतरचना, संगीत गजानन शिर्के आणि द्वारकानाथ भोसले, आणि स्वर सुमन कल्याणपूर।

आता ऐकूया वसंत बापट यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

आता ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत वसंत पवार यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया भालजी पेंढारकर यांची गीतरचना. संगीत आहे शंकरराव व्यास यांचं आणि स्वर आहे ललिता फडके यांचा.

आता ऐकूया संत चोखामेळा यांची भक्तिरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020

श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948। आज शुक्रवार, श्रावण शुद्ध द्वितीया, अर्थात 14 ऑगस्ट 2026। आजचं नक्षत्र आहे पूर्वा फाल्गुनी नक्षत्र। आज श्रावणी शुक्रवार। महालक्ष्मी स्थापन आणि महालक्ष्मी पूजनाचा आजचा दिवस आहे। जरा जीवंतिका पूजनाचा आजचा दिवस। आज पतेती आहे। ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन। मंदिर या मूळ संस्कृत संज्ञेचा अर्थ घर असा आहे। मराठीमध्ये त्याला देवालय असं देखील म्हटलं जातं। मानवी जीवनाचं नियंत्रण करणाऱ्या, त्याच्यावर कमी अधिक प्रमाणात प्रभाव पाडणाऱ्या अतिमानवी शक्ती म्हणजे देवदेवता। अशा प्रकारची श्रद्धा जगातल्या अनेक समाजांमध्ये आढळते। या देवदेवतांचं प्रतीक रूपाने अथवा मूर्तीच्या रूपाने भाविकाला दर्शन घडवणारं स्थळ म्हणजे मंदिर। मंदिरात दैवी शक्ती आणि सामर्थ्य यांचा प्रत्यय येतो। देवतांच्या पूजा किंवा उपासना यांचा अर्थ शोधायला गेलो तर त्याचा तळ हा आत्मबोधापर्यंत पोचतो। या निर्गुण तत्वापर्यंत पोहोचण्यासाठी सगुण उपासना अत्यंत महत्वाची असते। इथे पूजा आणि उपासना या पद्धतींचं महत्व लक्षात येतं। पूजेच्या आणि उपासनेच्या पद्धती जगभर साधारण सारख्याच आढळतात। त्यांचा मुख्य उद्देश देवतेला प्रसन्न करून घेणं हा असतो। त्यासाठी देवतेची स्तुती करणं म्हणजे स्तोत्र म्हणणं, तिची प्रार्थना करणं, करुणा भाकणं, प्रत्यक्ष किंवा यज्ञ यागांच्या म्हणजे अग्नीच्या द्वारे होम हवन नैवेद्य अर्पण करणं आणि शेवटी फुलं सुवासिक द्रव्य यांनी पूजा करणं ही त्याची ठळक अंग आहेत। हे पूजन किंवा उपासना वैयक्तिक किंवा सामूहिक अशा दोन्ही प्रकारच्या असतात। पूजा पद्धतीचा विस्तार होऊन पूजन नैवेद्य जोडीला नृत्य गायन ह्या गोष्टी आल्या। देवाचं स्नान भोग

सोहळे आले. हे सर्व विधी सहजतेने करता येतील अशाच वास्तुविधानाची मंदिरं उभी राहिली किंवा त्यांना अनुसरून विधानात भर पडत गेली. या अखिल विश्वाविषयीच्या माणसाच्या कल्पना मंदिराच्या वास्तूत मूर्तीकामात दिसून येतात. मंदिराच्या आखणीत अष्टदिक्पाल तसंच नवग्रह यांनाही स्थान मिळतं यावरून या गोष्टीची कल्पना येते. आत्ता सादर झालेला कार्यक्रम दिनविशेष, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करीत आहोत पद्मपुराण. वक्ते आहेत सुप्रसिद्ध निरूपणकार श्री श्रीराम शास्त्री, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.
1: गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अधिगच्छति शास्त्रार्थ स्मरति श्रद्धदाति च, यत्कृपालेशमात्रेण नमोऽस्तु गुरवे सदा. यस्य देवे परा भक्तिर्यथा देवे तथा गुरौ, तस्यैते कथिता ह्यर्थाः प्रकाशन्ते महात्मनः. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ सरस्वतीर्विशुक्र बृहस्पति, पञ्चेतान् संस्मरेन् नित्यं वेदवाणीं प्रवर्तते. कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभम्, नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुःकरे कङ्कणम्. सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली, गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणिः. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. पुष्कराद्यानि तीर्थानि गङ्गाद्या सरितस्तथा, आगच्छन्तु पवित्राणि स्मरणकाले सदा. मम गोपालकृष्णभगवान् की जय. या आत्मदेवानी ते नारळ घेऊन घरी आलेले आहे आणि आपली पत्नी धुंदुलीला बोलवलेले आहे. तेव्हा धुंदुलीनी पतिदेवाकडे पाहिलं, अहो महाराज तुम्ही कुठे गेला होता, म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी तुमची वाट पाहत होते, आज पतिराज भिक्षा घेऊन घरी आलेले नाही. तेव्हा पतिराजाला आज भिक्षेमध्ये नारळ मिळालेले हे त्या धुंदुलीने पाहिलं, आणि धुंदुलीने पाहिल्यानंतर आपल्या पतीला विचारलं की महाराज हे नारळ कुठे आणलं तुम्ही. तेव्हा तिने सांगितलं की बाई मी आत्महत्या, मला निपुत्रिक जीवन हे नकोस झालेलं होतं आणि मी आत्महत्या करण्याकरता अरण्यात गेलेलो होतो. तेव्हा त्या ठिकाणी संन्यासी महात्मे भेटलेले होते आणि त्या संन्यासी महात्म्यांनी हे नारळ अभिमंत्रित करून दिलेले, या नारळाच्या योगाने आपल्याला पुत्र प्राप्त होईल. तेव्हा धुंदुली कुबुद्धी असणारी, दुष्टबुद्धी असणारी ही धुंदुली, ती धुंदुली आपल्या आत्मदेवाला म्हणायला लागली, अहो महाराज तुमचा अजून स्वभाव गेला नाही, म्हणे तुम्ही कुणावरही विश्वास ठेवता. त्या संन्यासी महात्म्याला एवढं जर भूत भविष्य वर्तमान कळलं असत तो कशाला भस्म लावून गावाबाहेर हिंडला असता. तेव्हा कुणावरही विश्वास ठेवलं का महाराज, अविश्वस्ते पिन विश्वसेत, विश्वस्ते पिन विश्वसेत, विश्वासात भयमुत्पन्नम मूलादपि निकृंदती. कुणावर विश्वास ठेवायचा नाही, काल सांगितलं विश्वास हा दाखवायचा असतो, कधी ठेवायचा नाही. कारण विश्वासापासून जे भय निर्माण होईल ते भय संपूर्ण मुलासकट नाश करून टाकेल. तेव्हा या आत्मदेवानी पत्नीचं बोलणं ऐकलं, तेव्हा हिच्या बरोबर हट्ट करून चालणार नाही, हिला कठोर बोलून चालणार नाही. हिने जर फळ खाल्लं नाही तर पुन्हा निपुत्रिक जीवन जगावं लागेल. म्हणून या आत्मदेवानी जर काय केलं असेल तर पहिल्यांदा पत्नीचं सांत्वन केलं की बाई असं तू काय समजू नकोस, ब्राह्मणांच्या मुखातून महात्म्यांच्या मुखातून जे निघणार आहे ते सत्य होणार आहे, तेव्हा हे फळ तू खा. तेव्हा या धुंदुलीने विचार केला की बाबा आत्मा आता तरी आत्मा पतिदेवाचं सांत्वन करायला पाहिजे, हे फळ खायचं नाही, खायचं की नाही हे आपण ठरवायचंय. म्हणून त्यांना सांगितलं बाबा काही हरकत नाही, तुम्ही आणले फळ तर मी खाईन, काही काळजी करू नका. आत्मदेवानी पत्नीवर विश्वास ठेवला आणि हा आत्मदेव पुन्हा भिक्षा मागण्याकरता जर कुठे गेला असेल तर गावामध्ये गेला. गावामध्ये गेल्यानंतर कर्मधर्म संयोगाने या धुंदुलीची बहीण त्या दिवशी घरी आली आणि बहीण घरी आल्यानंतर या धुंदुलीला फार हायसं वाटलं. चला आज बहिणीचं काय, बहिणीचं दर्शन झालेलं आहे, बऱ्याच दिवसापासून आपल्याला बहीण भेटलेली नव्हती, आज बहीण घरी आलेली. म्हणून तिने जर काय केलं असेल तर त्या धुंदुलीच्या हातात जे फळ होतं त्या धुंदुलीची बहीण होती. त्या बहिणीने सांगितलं बाबा हे फळ कुठलं आलेले, तेव्हा तिने सांगितलं आज माझ्या आमच्या पतिदेवांना एका संन्यासी महात्म्याने हे फळ दिलेले, या फळामुळं गर्भधारणा होणार आहे. तेव्हा ही धुंदुलीची बहीण असती म्हणजे अशी जर फळं जर झाली असती तर लोक फळारी जर पोरं झाली असती तर लोकांनी संसार कशाला केले असते. पुन्हा कुबुद्धी, या दोन्ही बुद्धी दुष्ट बुद्धी या दोन्ही एकत्र झालेले आहेत. बहिणीचं बोलणं ऐकले ते म्हणले काय नाही म्हणले या फळाच्या परीक्षा करता काय करायचं म्हणले हे फळ तू गायला खायला दे म्हणले. तेव्हा धुंदुलीला सुद्धा आपल्या बहिणीचं म्हणणं पटलं, या फळाची परीक्षा घ्यायची म्हणून ते फळ तू गायला खायला दे म्हणे. त्या धुंदुलीने जर काय केलं असेल तर ते नारळ फोडलं आणि ते गायला खायला दिले. ते म्हणले तुला पुत्रच पाहिजे ना, तर मी आता गर्भवती म्हणली, तू फक्त 7 महिन्यापर्यंत मी गर्भवती असल्याचं सोंग घे म्हणली, आणि मला जो मुलगा होईल मी तो तुला देऊन टाकेल, आणि तुझ्याजवळचे काय धन आहे ते धन तू मला देऊन टाकेल. दोघींच्या मध्ये व्यवहार झाला. हा आत्मदेव घरी आलेला आहे आणि कर्मधर्म समयकाने काही कालावधी गेल्यानंतर या धुंदुलीने गर्भवती असल्याचं नाटक सुरू केलं. या आत्मदेवाला सुद्धा हायसं वाटलं की बाबा संत महात्म्याने दिलेला प्रसाद होता त्या प्रसादाच्या योगाने आज माझी पत्नी गर्भवती. या पत्ता आत्मदेवाला माहित नाही ही नाटक करते म्हणून. आत्मदेव हा विश्वास ठेवलेला पत्नीवरती विश्वास ठेवलेला आहे, आणि या पत्नीने जर काय केलं असेल ते आत्मदेवाचा विश्वासघात करायला सुरुवात केली. कर्मधर्म संयोगाने त्या धुंदुलीची जी बहीण होती तिला मुलगा झालेला आहे, आणि मुलगा झाल्यानंतर इकडे या गायीला सुद्धा मुलगा झालेला आहे. ज्या संन्यासी महात्म्याच्या प्रसादामुळे गायीला पुत्र रूपाने मुलगा जन्माला लागला. त्याचं संपूर्ण शरीर हे मानवाकृतीच होतं, फक्त गायीच्या गर्भातून जन्म झाला म्हणून त्याचे कान फक्त गायीसारखे होते, म्हणून त्या मुलाचं नाव गोकर्ण ठेवलं. आणि या धुंदुलीची जी बहीण होती त्या बहिणीचा मुलगा ती बरोबर घेऊन आलेली, घेऊन आल्यानंतर या धुंदुलीला तिने समर्पित केलेलं आहे. ती म्हणली बाई तू इथंच थांब, तुला धन द्यायचंय पण माझ्या मालकाला आधी घराच्या बाहेर जाऊ दे म्हणली. त्यांची दुपारची वेळ झालेली, ते आता भिक्षेकरता जातील, तुला धन पाहिजे असेल तेवढं धन मी देते म्हणली. सगळं दुपारच्या वेळेला हा आत्मदेव भिक्षा मागण्याकरता गेलेला आहे, आणि इकडे ही बालक घेऊन घरात आलेली. बालक घेऊन घरात आल्यानंतर संपूर्ण धन तिला दिलेले आणि ही पुत्रोत्सवाचा आनंद त्या ठिकाणी साजरा करते. आत्मदेव जेव्हा घरी आले तेव्हा बालकाच्या रडण्याचा आवाज ऐकला, ऐकल्यानंतर हा आत्मदेव अत्यंत संतुष्ट झालेला आहे. तेव्हा सगळ्या ब्राह्मणांना बोलवलेले शांतीपाठ केलेला आहे, बाबा माझ्या बालकावरती कुठलं संकट जर असेल त्याचं संकट या वेदमंत्राच्या द्वारे निरसन व्हावं, त्या संकटाचं निरसन व्हावं म्हणून त्या ठिकाणी शांतीपाठ केलेला आहे. सगळ्या ब्राह्मणांना हा आत्मदेव दान देतोय. आज सगळ्या गावामध्ये कुजबूज सुरू झालेली. ते म्हणले आज आत्मदेवाचं भाग्य फळफळलेले म्हणले. आजपर्यंत आत्मदेवाच्या घरी कधी पुत्रमुख पाहायला मिळालेलं नाही, पण आत्मदेवाचं भाग्य काही निराळे. आत्मदेवाचा मुलगा झालाच पण त्याच्या गायीला सुद्धा मुलगा झालेला आहे. तेव्हा हळूहळू ते बालक मोठं व्हायला लागलेले. या धुंदुलीने विचार केला आता बालक मोठं व्हायला लागले त्याला स्तनपान करायला पाहिजे, म्हणून आता हिला मुलगा झालेला येत नाही आणि स्तनातून दूध कसं येणार, म्हणून तिने आत्मदेवाला सांगितलं बाबा अन्य स्तन्येन निर्दुग्धा कथम पुष्णावी बालकम, माझ्या स्तनामध्ये दूधच येत नाही तरी मी या बालकाचं पोषण कसं करू. तेव्हा धुंदुलीनी आत्मदेवाला सांगितलं बाबा माझ्या बहिणीकडे हे मूल देते म्हणे, माझी बहीण या मुलाचं सांभाळ करेल आणि हळूहळू जेव्हा तो खायला लागेल तेव्हा आपण त्याला घरी घेऊन येऊ. आत्मदेवाला सुद्धा वाटलं काय हरकत नाही, जसं तू म्हणशील. आत्मदेवाने पत्नीवर विश्वास ठेवलेला आहे, जसं पत्नी म्हणेल तसं, कारण आजपर्यंत पुत्रमुख पाहायला मिळालेलं नव्हतं आणि आज पुत्रमुख पाहायला मिळालेलं आहे. तेव्हा पत्नीच्या संपूर्ण इच्छा हा आत्मदेव परिपूर्ण करायला लागलेला आहे. तेव्हा या पत्नीने धुंदुलीने जर काय केलं असेल तो मुलगा घेतलेला आहे आणि तो मुलगा पुन्हा बहिणीकडे दिलेला आहे. 5 वर्षाचा मुलगा झालेला आहे. आत्मदेवाने सांगितलं अगा आता आपल्या मुलाला घेऊन आलं पाहिजे, तेव्हा हो म्हणली महाराज आपल्या मुलाला घेऊन आलं पाहिजे. तेव्हा त्या मुलाचं नामकरण झालेलं आहे, त्याचं नामकरण धुंदुकारी असं ठरलं. आणि तो धुंदुकारी बाळाचे पाय पाळण्यात दिसतात त्याप्रमाणे हा धुंदुकारी अत्यंत दुष्टपणे मागायला लागले, कारण दुर्बुद्धीपासून निर्माण झालेला आहे आणि बालपणी जर काय करायचं असेल तर दुसऱ्या गावातले जी लहान मुलं आहेत त्यांना तो पिढा द्यायचा, कधी कोणाला विहिरीत ढकलून द्यायचा, कोणी कोणाला मारून घरी यायचा, तेव्हा या आत्मदेवाच्या घरी गावातले लोक या धुंदुकारीचं कर्तव्य सांगायला यायला लागले, बाबा हा मुलगा अत्यंत दुष्ट आहे, हा आमच्या मुलांना त्रास देतोय. तेव्हा या आत्मदेवाने विचार केला की बाबा आजपर्यंत मुलगा नव्हता म्हणून दुःखी होतो, आता मुलगा झालाय म्हणून दुःखी. कारण आजपर्यंत कोणी तक्रार घेऊन घरी येत नव्हतं, आजपर्यंत लोक माझ्याकडे यायची पण भूत भविष्य वर्तमान विचारण्याकरता यायची, भविष्य जाणून घेण्याकरता यायची, पण आज लोक तक्रार घेऊन यायला लागली. तेव्हा या आत्मदेवाने विचार केला आणि त्याला पूर्वस्फूर्ती जागृत झाली की बाबा संन्यासी महापी सांगत होते त्या अगदी खरे म्हणून. संन्यासाने सांगितलं होतं बाबा कुठल्याही पुत्राची इच्छा करू नकोस, कारण पुत्र सुख देईलच असं सांगता येत नाही. तेव्हा हा धुंदुकारी हळूहळू मोठा व्हायला लागले, मोठा होऊन काय करत असेल तर तो आत्मदेवाला सांगायला लागले बाबा महाराज तुम्ही मला पैसे द्या आणि जर पैसे जर दिले नाही तर मी तुम्हाला या ठिकाणी ताडण करीन, तुमचं या ठिकाणी ताडण करीन, तुम्हालाच मारीन, अशा प्रकारचा तो धन दाखवायला लागलेला आहे. तेव्हा आत्मदेवाने विचार केला की बाबा आता जे काही धन असेल ते याला देऊन टाकावं आणि आपण स्वतः घर सोडून निघून जावं. ज्या पुत्राची इच्छा केली होती तो पुत्र सुख देत नाही म्हणून आता घरात राहून काय उपयोग, या आत्मदेवाच्या अंतकरणामध्ये वैराग्य निर्माण झालेले. रामदास स्वामी म्हणतात जयासी वाटावे वैराग्य व्हावे त्यांनी चालू लागावे दिगंताप्रती. ज्याच्या मनामध्ये वैराग्य निर्माण झालेले त्यांनी आज विचार करू नये आपण घराच्या बाहेर जावं की नाही, जेव्हा वैराग्य निर्माण होईल तेव्हा तत्क्षणी घरातून निघून जावं. हा आत्मदेव वनामध्ये निघून गेलेला आहे. हा धुंदुकारी अत्यंत दुष्ट असणारा हा धुंदुकारी आता कुणाचंही त्याच्यावरती अधिकार राहिलेला नाही, आता मुक्त वागायला लागलेला आहे. जेव्हा जवळचं धन संपलेलं आहे तेव्हा घरातली भांडी विकायला सुरुवात केली या धुंदुकारीने. जेव्हा आईने विरोध करायचा तेव्हा आईला मारायला लागायचा हा धुंदुकारी. आणि कर्मधर्म संयोगाने या धुंदुलीचा देह सुद्धा पडलेला आहे. तेव्हा आई सुद्धा गेलेली, वडील सुद्धा गेलेले, हा धुंदुकारी आता एकटा राहिलेला घरात. कुसंगतीने हा अत्यंत बिघडून गेला. तेव्हा या धुंदुकारीने जर काय केलं असेल तर पाच वेश्यांना घरी आणलेले आणि पाच वेश्यांच्या बरोबर हा संसार करायला लागलेला आहे. संपूर्ण घरातलं धन नष्ट झालेले आणि त्या वेश्यांना जेव्हा घरात घेऊन आलेलं आहे तेव्हा संपूर्ण घरातलं धन सुद्धा नष्ट झालेले. तेव्हा या वेश्यांनी विचार केला की हा धुंदुकारी आता गावात चोऱ्यामाऱ्या करायला लागला. या धुंदुकाऱ्यांनी एके दिवशी एका राजाच्या घरी चोरी केली आणि तिथून धन घरात घेऊन आलेले. धन घरात घेऊन आल्यानंतर या वेश्यांनी विचार केला आज ना उद्या राजपुरुष या ठिकाणी येतील, राजाचे सैनिक येतील आणि ते आपल्याला पकडून घेऊन जातील. म्हणून तरी काय केलं असेल ते या धुंदुकाऱ्याने त्या ठिकाणी बांधून ठेवलेले आणि बांधून ठेवून संध्याकाळच्या वेळेला निखारे त्याच्या तोंडावर टाकलेले. तप्तांगार समूहंश चिक्षिपे म्हणजे त्या धुंदुकारीच्या मुखावरती निखारे टाकलेले आणि हा धुंदुकारी अत्यंत व्याकुळ झालेला आहे आणि व्याकुळ होऊन त्या धुंदुकारीचा देह त्या ठिकाणी पडलेला आहे. तो धुंदुकारी पिशाच्या रूपाने त्या नगरामध्ये वावरायला लागलेला आहे. ज्या वेश्या त्या ठिकाणी धन घेऊन निघून गेलेले आहेत आणि हा जो गायीच्या मुखातून आलेला होता तो गोकर्ण तीर्थयात्रा करता करण्याकरता गेलेला आहे. जेव्हा तीर्थयात्रा करू लागला तेव्हा प्रत्येक क्षेत्रावरती जावं आणि त्या ठिकाणी तीर्थ श्राद्ध करावं. आता पित्याच्या नावाने तो तीर्थपिंड देत होता, आईच्या नावाने पिंड देत होता, भावाच्या नावाने पिंड देत होता आणि तीर्थयात्रा करता करता हा गोकर्ण कर्मधर्म संयोगाने त्या उत्तम नगरामध्ये आलेला आहे. आल्यानंतर आपल्या घरामध्ये आलेला आहे आणि संध्याकाळच्या वेळेला जेव्हा झोपला तेव्हा या गोकर्णाला ते पिशाच वेगवेगळ्या रूपामध्ये समोर यायला लागले. क्वचित धस्ती, कधी हत्येचं रूप घ्यायचा, कधी बोकडाचं रूप घ्यायचा, कधी म्हशीचं रूप घ्यायचा. तेव्हा या गोकर्णाने विचार केला की बाबा या ठिकाणी कुठेतरी आत्मा पिशाच्या रूपाने वावरत. तेव्हा प्रातःकाळी ब्राह्मण मुहूर्तावरती हा गोकर्ण उठलेला आहे आणि ते जल घेतलेले गायत्री मंत्राने जल अभिमंत्रित केलेले आणि त्या प्रेतावरती जल टाकल्याबरोबर हा धुंदुकारी हात जोडून गोकर्णाच्या समोर उभा राहिलेला आहे. आणि गोकर्णाला प्रार्थना करतोय, बाबा पिशाच पिशाच हा मी तुझा भाऊ धुंधुकारी रूपाने पूर्वजन्मामध्ये होतो, तोच धुंधुकारी आपल्या कर्मानी हा दुर्गतीला पोहोचलेला आहे आणि पिशाच योनीमध्ये मी वावरतोय, तेव्हा या योनीतून माझी काहीतरी मुक्तता होईल अशा प्रकारचा तो उपाय कर. हा धुंधुकारी जेव्हा गोकर्णाला शरण आला तेव्हा गोकर्णाने विचार केला की आता याला पिशाच योनीतून मुक्त करण्याकरता काय करावं, म्हणून दुपारच्या वेळेला भगवान सूर्यनारायणची गती स्तंभित झालेली आणि सूर्यनारायणाला प्रार्थना केलेली, एक चक्र रथो ऐसी दिव्य कनक भूषण समे भवत सुप्रीत पद्महस्तो दिवाकर, भगवान सूर्यनारायणची प्रार्थना केलेली आणि सूर्यनारायणाला विचारलं की बाबा जेणेकरून माझ्या भावाची या प्रेत योनीतून मुक्तता होईल अशा प्रकारचा काही उपाय सांगावा, तेव्हा सूर्यनारायणाने आकाशवाणीने सांगितलं बाबा याच्याकरता तुम्ही काय करा, भागवत सत्याचं आयोजन करा. गोकर्णाने जर काय केलं असेल त्या ठिकाणी भागवत सत्ता हा आरंभ केलेला आहे, वायुरूपाने हे प्रेत इकडे तिकडे धावायला लागलेले, तेव्हा हे प्रेत पुन्हा गोकर्णाला शरण आले की महाराज मला बसण्याकरता एखादं स्थान द्यावं, म्हणून एक सात पेड्यांनी युक्त असलेला बांबू त्या ठिकाणी आणून ठेवलेला आहे आणि त्या बांबूमध्ये या प्रेताची स्थापना केलेली आहे. हा धुंधुकारी अत्यंत निश्चलतेने तो कथा श्रवण करते, श्रवण मनन आणि निधिध्यासन या ज्ञानाच्या तीन पायऱ्या आहेत, पहिल्यांदा कथा श्रवण करायची आणि नंतर ती मनन करायची आणि नंतर ती आचरणात आणायची. हा धुंधुकारी कथा ऐकायचा, त्या कथेचं मनन करायचा आणि नंतर त्याचं आचरण करायचा, कुठलीही तहान भूक नाहीये. पहिल्या दिवशीची जेव्हा कथा समाप्त झाली तेव्हा त्यातला एक पेरा फेटायचा, बांबूची एक गाठ फुटायची, तेव्हा हळूहळू तो मुक्त व्हायला लागलेला आहे प्रेत. सहा दिवसाची कथा समाप्त झालेली, सहा पेरी फुटलेले, जेव्हा सातवी ग्रंथी सातव्या दिवशीची कथा झालेली आणि सातवी ग्रंथी फुटल्याबरोबर तो धुंधुकारी एक दिव्य देह घेऊन या गोकर्णाच्या समोर उभा राहिला. गोकर्णाच्या समोर उभा राहिल्यानंतर त्या ठिकाणी विष्णुदूत स्वतः विमान घेऊन आलेले आणि विमान घेऊन स्वतः धुंधुकारी या विमानात बसून जर कुठे गेला असेल तर वैकुंठ लोकाला गेला. तेव्हा ही श्रोते मंडळी सगळी या गोकर्णाच्या जवळ आलेली आणि गोकर्णाच्या जवळ आल्यानंतर सगळ्यांनी गोकर्णाला प्रार्थना केली की महाराज आम्ही सुद्धा कथा श्रवण केली होती, तेव्हा भगवंताने असा भेद का केला, आम्ही सुद्धा कथा श्रवण केलेली, आम्ही सुद्धा कथा मनन केलेली, तेव्हा आम्हाला नेण्याकरता विमान आलेलं नाही पण अत्यंत प्रेत रूपामध्ये वावरणारा हा धुंधुकारी या धुंधुकारीला नेण्याकरता मात्र विमान आलेले. तेव्हा गोकर्णाने सांगितलं की बाबा तुम्ही श्रोता कथा श्रवण केली, त्या कथेचं मनन केलं पण ती कथा आचरणात आणली नाही, म्हणून तुम्हाला नेण्याकरता भगवंताचं विमान आलेलं नाही. आणि या धुंधुकारीने पहिल्यांदा जर काय केलं असेल तर पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय मन बुद्धी यांना सगळ्यांना एकत्रित करून ठेवलेलं होतं, कुठल्याही सगळ्या प्रकारचा व्यवहार थांबवलेला होता, कुठल्या प्रकारची तहान नाही भूक नाही, इंद्रिय वृत्ती स्थगित झालेली होती आणि अशा प्रकारची कथा ऐकून त्यांनी स्वतःच्या आचरणामध्ये आलेली होती आणलेली होती. आणि भगवंतांनी जर काय केलं असेल तर अंतकाळी या धुंधुकारीला प्रेतनियंत्रण मुक्त केलेले. तेव्हा या गोकर्णानी सगळ्यांना मुक्त करण्याकरता पुन्हा भागवत सत्याचं आयोजन केले आणि आमची सगळी श्रोती मंडळी सदैव वैकुंठाला गेलेली. पुलस्ते महर्षी भीष्माचार्यांना जीवनामध्ये अत्यंत दुर्लभ असणाऱ्या तीन गोष्टी सांगतात. मनुष्य जीवनामध्ये खूप संपत्ती मिळेल, उत्तम पत्नी मिळेल, मुलंबाळं मिळवतील, उत्तम घर मिळेल, पण या गोष्टी कशा आहेत, सगळ्या नाशवंत आहेत. या गोष्टी अत्यंत दुर्लभ असणाऱ्या तीन गोष्टींचा उल्लेख पुलस्ती महर्षी करतायत. दुर्लभन त्रयमेव इतत देवानुग्रह हेतुकम, कशाकरिता, परमेश्वराच्या अनुग्रहाकरिता. मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः. पहिली गोष्ट मनुष्यत्व, मनुष्य जन्म मिळणं फार दुर्लभ आहे. जंतुनां नरदुर्लभ नरजन्म दुर्लभा, अनेक प्राणी मात्रांच्या मध्ये मनुष्य जन्म हा अत्यंत दुर्लभ आहे. मनुष्यत्व आणि त्यानंतर दुसरी अत्यंत दुर्लभ असणारी गोष्ट म्हणजे मुमुक्षुत्व. मनुष्य जन्म मिळाला पण त्या मनुष्य जन्मामध्ये काय केलं, काय प्राणी जन्माला आला आणि पाणी भरता भरता गेला, त्या जन्मामध्ये येऊन मुक्ती मिळवण्याची इच्छा ही अत्यंत दुर्लभ आहे. तीर्थयात्रेला जावं असं वाटणं, कथा श्रवण करावे असं वाटणं, तीर्थाचं जल प्राशन करावं असं वाटणं, यज्ञ याग अधिक कर्म करावं असं वाटणं, हे सगळं मोक्षाचे मार्ग आहे. आणि तिसरी गोष्ट सांगितली, महापुरुष संश्रय, हा संत महात्म्यांच्या संगतीमध्ये जाणं हे अत्यंत दुर्लभ आहे. परवा सांगितलं संत महात्म्यांची संगती काय करते, सत्संगत्वे निसंगत्व, पर्यंत मनुष्याला सत्संगतीतून तो मनुष्य निसंग झाला पाहिजे. निसंगत्वे निर्मोहत्व, एकदा मनुष्य निसंग झाल्यानंतर त्याचं अंतःकरण मोहरहित होत, म्हणजे कशावरती मनुष्य मोह ठेवत नाही. निर्मोहत्वे निश्चलितत्व, एकदा अंतःकरणातला मोह निघून गेल्यानंतर मनुष्याचं कर्म आपोआप सुटतं. मनुष्याच्या अंतःकरणामध्ये मोह असल्यामुळे मनुष्य कर्म करण्याकरता प्रवृत्त होतो, कुठली गोष्ट प्राप्त करण्याकरता प्रवृत्त होतो. निर्मोहत्वे निश्चलितत्व, आणि निश्चलितत्वात जीवनमुक्तीही, एकदा मनुष्याचं कर्म सुटलं, कर्म सोडायचं नाही, कर्म सुटायचंय. शुकाचार्यांनी कर्म सोडलेलं नव्हतं, त्यांचं कर्म आपोआप सुटलेलं होतं, त्याला जीवनमुक्त अवस्था म्हणतात. यस्य निर्वासनम बोधः स जीवनमुक्त उच्यते. जीवनमुक्त माणसाची व्याख्या करताना शुकाचार्य म्हणतात, ज्यांचं अंतःकरण हे निर्वासन झालेली, कुठल्याही प्रकारची वासना ही अंतःकरणामध्ये राहिलेली नाही. वासना जर कुठली असेल तर केवळ हरिनामाची वासना आहे, हरिभक्तीची वासना आहे. वासना ही झाली हरिरूप, हरिभक्तीची वासना ज्यांची झालेली आहे तो मनुष्य म्हणजे जीवनमुक्त अवस्था आहे. म्हणून महापुरुष संशय, तिसरी गोष्ट अत्यंत दुर्लभ, म्हणजे महापुरुषांचा सत्संग ही अत्यंत दुर्लभ सांगितली. महापुरुषांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर मनुष्य काय करतो, त्या संत महात्म्यांची सेवा करतो. सेवा धर्मो परमगहनो योगिनामप्य गम्य, सेवा ही अत्यंत योग्यांना सुद्धा दुर्लभ आहे. योगी लोक सुद्धा संत महात्म्यांची सेवा करतात. गोपाल कृष्ण भगवान की जय.
0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत पद्मपुराण. वक्ते होते सुप्रसिद्ध निरूपणकार श्री श्रीराम शास्त्री. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे आशिष केसकर यांचा.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, विश्वनाथ मोरे यांनी संगीत दिलेली विद्याधर गोखले यांची गीतरचना ऐकूया. गायली आहे अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30.

0: नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपाद दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका अमृत वर्षा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातला 32वा श्लोक आपण पाहणार आहोत. अहल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली. जयावर्णिता शिणली वेदवाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. आता याच्यामध्ये पुराणातली आणखी एक कथा सांगितली आहे अहिल्याच्या बाबतीतची. अहल्या गौतम ऋषींची भार्या. इंद्राने कपटाने तिला दूषित केली आणि त्याचं फळ म्हणून गौतम ऋषीने तिला जो शाप दिला त्यामुळे अहिल्या ही शिळा होऊन पडली. किती दिवस पडली कोणास ठाऊक. पण जेव्हा राम लक्ष्मणांना घेऊन विश्वामित्र अयोध्येहून परत आले आणि त्यांच्या प्रवासामध्ये त्यांनी अहिल्याच्या ठिकाणी रामचंद्रांना घेऊन आले. ते चालले ते कुठे तर मिथिलानगरीला सीता स्वयंवरासाठी चालले होते. पण वाटेत ही अहिल्याची शिला विश्वामित्राने रामचंद्रांना दाखवली आणि त्यांच्या स्पर्शाने ती पुन्हा शिलेतून अहिल्या आली आणि दिव्य देह धारण करून गेली, मुक्त झाली असा एक असं पुराणामध्ये कथा आहे. ती कथा याच्यामध्ये घेतली आहे. आता त्याचे अर्थ आपण निरनिराळ्या प्रकारानेही लावू शकतो. अहल्येची मुक्ती केली म्हणजे शिला दगड असलेली तिला देखील मुक्त केली. तसं माणसामध्ये अनेक दगड जे आपण आहोत त्यांना मुक्ती जर द्यायची असेल तर रामचंद्रांचे भजन केल्यामुळे हे दगड देखील उद्धरून जातील. दगड देखील एक वेळ बरे असं म्हटलेलं आहे की त्यांची जर खपली काढली टवकी तर ती पुन्हा चिकटत नाही. म्हण माणसाची मात्र खपली काढली तरी पुन्हा ते तसेच पुन्हा ते चिकटून उभेच राहतात. मग असं जर आपण म्हटलं अहो परवा असं सांगितलं होतं हो ते गेलं पुन्हा आपले आहे तसेच. म्हणजे एक वेळ दगड पालटेल पण माणूस पालटणं फार कठीण आहे असं म्हटलं. तसं इथं त्याच्यामध्ये म्हणत आहेत अहल्या शिळा राघवे मुक्त केली. त्या शिळेतून अहिल्या आली आणि दिव्य देह धारण करून ती मुक्त झाली. पदी लागता दिव्य होऊन गेली. आता पुढची जी पुढचा जो चरण आहे तो रामचंद्रांबद्दलच असं म्हटलं आहे. जयावर्णिता शिणली वेदवाणी. पहिल्या दोन ओळीशी त्याचा प्रत्यक्ष संबंध काही नाही आहे पण असे जे राघव रामचंद्र आहेत त्यांचं वर्णन करता करता वेद देखील थकले. जसं म्हणतात ना न इति न इति, नाही सांगतायत नाही बोलतायत. सद्गुरूंच्याबद्दल जसं म्हटलेलं आहे की नाही वर्णन करतायत. का करता येत नाही तर ते शब्दातीत मायातीत असतात आणि आपण जे वर्णन करणार ते शब्दाने करणार. ते शब्द मायेत आले तर मायेत आलेल्या शब्दाने मायातीताचं वर्णन कसं काय शक्य आहे. म्हणून समर्थांनी म्हटलेलं आहे सद्गुरुस्तवनामध्ये आलंय संतस्तवनामध्ये आलंय हे शक्य नाही आहे. मग त्याच्या ठिकाणी शब्द कुंठित होतात. नाही सांगतायत हो नाही सांगतायत. असा आहे का तसा आहे का असा नाही असा नाही असा नाही मग कसा आहे नाही सांगतायत. म्हणजे त्याचं वर्णनच करता येत नाही असं दिसं. वेदाने हात टेकले तिथं सामान्य मनुष्य काय वर्णन करणार. पण तरी वर्णन करतात सगळे संत करतात. ज्ञानेश्वरी सुद्धा आपण पाहिलं तर सद्गुरुस्तवनाचे कितीतरी समासाच्या आधी अध्यायाच्या आधी त्यांनी सद्गुरूंचं वर्णन केलेलं आहे. समर्थाने सद्गुरूंचं वर्णन केलेलं आहे. तसं रामचंद्रांचं वर्णन करता येत नाही भगवंताचं वर्णन करता येत नाही पण तरी देखील करत असतात आपल्या आनंदासाठी आपल्या समाधानासाठी. तसं इथं त्यांनी जे म्हटलं आहे जया वर्णिता शिणली वेदवाणी असे जे राघव आहेत ते नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. हा चरण पुन्हा पुन्हा का आला आहे असं जर म्हटलं तर वाचणाराला साधना करणाराला भक्ती करणाराला हा विचार मनावर पक्का ठसावा
की आपण जर खरोखरच दास असलो तर तो राघव आपली उपेक्षा करणार नाही. पक्का विश्वास ठेवा, पण बहुधा आपली निष्ठा कमी पडते. विश्वास, श्रद्धा आणि निष्ठा या तीन गोष्टी आहेत. सामान्यतः आपण व्यवहारामध्ये विश्वास नाही का असं शब्द वापरतो. तो विश्वास असलेला अविश्वास केव्हाही होऊ शकतो. श्रद्धा आहे शब्द, अदृश्य गोष्टींवर श्रद्धा. दृश्य गोष्टींवर श्रद्धा बसायचं काही कारण नाही आहे, विश्वास आणि व्यवहार होत राहतात. पण अदृश्य गोष्टीच्या संबंधात श्रद्धा ठेवायला लागते, कारण भगवतप्राप्तीसाठीसुद्धा शांतीसाठीसुद्धा श्रद्धावान लभते ज्ञानम म्हटलेलं आहे. श्रद्धावान जर असेल तरच ज्ञानम, आणि काय पाहिजे, तत्पर हा संयतेंद्रिया ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम अचिरेन आधी गच्छती. पण पहिला शब्द आला आहे श्रद्धावान, तसं कारण श्रद्धामयोयम पुरुष हा असं म्हटलेलं आहे. माणसाची कुठं ना कुठंतरी श्रद्धा असावी लागते, श्रद्धेवरच मनुष्य जगत असतो. पण ती श्रद्धा तीन प्रकारची आहे, सात्विक, राजस, तामस. त्यापैकी सात्विक श्रद्धा जतन करावी प्रबुद्धा असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं आहे. सात्विक श्रद्धा जतन केली पाहिजे. आणि राजस आणि तामस श्रद्धा आहे ह्याचा समावेश साधारणतः अंधश्रद्धा ज्याला आपण म्हणतो त्याच्यात होतो. श्रद्धा चुकडून काढायची नाही आहे तर सात्विक श्रद्धा जतन करायची आहे, आणि राजस तामस श्रद्धा ही वाळून टाकायची आहे, बाजूला टाकायची आहे. म्हणून इथं त्यांनी जे म्हटलं, जया वर्णिता शीणली वेदवाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी, ह्याच्यामध्ये तुम्ही रामावर पूर्ण श्रद्धा ठेवा, त्याच्याही पलीकडे जाऊन निष्ठा ठेवा. निष्ठा ही कधी चलन होत नाही, एकदा निष्ठा बसली की पक्ती. ईश्वर निष्ठा, सद्गुरु निष्ठा असे शब्द वापरलेले आहेत. त्यामुळे तशी जर निष्ठा ठेवलेली असेल तर तो राम दासाभिमानी राम आहे, तो त्याची कधीही उपेक्षा करणार नाही. म्हणून अहल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली, जया वर्णिता शीणली वेदवाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ.

0: श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: श्रोतेहो, भक्ती सुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्ती सुधा.
0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर सुहास शामगावकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर जोग यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोते हो ऐकूया सरस्वती नंदन यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: श्रोतेहो आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना. संगीत आहे तिरुमले श्रीनिवास यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।
0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना, ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1:00।
1: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00। श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ रचित शाबरी कवच. सादरकर्ते आहेत गणेश इनामदार. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: संकटनाशक शाबरी कवच. शाबरी कवचाचा पूर्व इतिहास. उर्वशीला पाहून उपरिचर वसूचे वीर्य स्खलित झाले. ते दर्भावर आपटून त्याचे तीन भाग झाले. एक भाग यमुनेच्या प्रवाहात पडला, तो मत्सीने गिळला. त्यात कवी नारायणाने जीवरूपाने प्रवेश केला, त्यामुळे ती गर्भवती झाली. तिने किनाऱ्यावर एक अंडे टाकले, ते बगळ्यांनी फोडले, त्यातून एक बालक प्रकटले. कामिक नावाच्या कोळ्याने त्याचा सांभाळ केला, त्याचे नाव मच्छिंद्र ठेवले. पाचव्या वर्षी पित्याने मारले म्हणून त्याने गृहत्याग केला. तो बद्रिकाश्रमास गेला, तिथे 12 वर्ष खडतर तपश्चर्या केली. एके दिवशी भगवान शंकर आणि दत्तात्रेय बद्रिका वनातून हिंडत असताना बाल तपस्वी मच्छिंद्रला पाहून त्यांना मोठे नवल वाटले. दत्तात्रेयांनी पुढे जाऊन त्याची चौकशी केली. आपण दत्तात्रेय असल्याचे सांगितले. मच्छिंद्राने त्यांचे पाय धरले, त्यांची स्तुती केली. त्याचे मनोगत जाणून दत्तात्रेयांनी आपला वरद हस्त त्याच्या मस्तकी ठेवून त्याला दिव्य मंत्राचा उपदेश केला, त्यामुळे त्याला ब्रह्म साक्षात्कार झाला. भगवान शंकरांनीही त्याला हृदयाशी धरले. त्यांच्या सांगण्यावरून दत्तात्रेयांनी मच्छिंद्रला पुढील 6 महिन्यात अमोघ ज्ञानाने संपन्न केले. त्याला देवतांची वरदाने आणि शक्ती मिळवून दिल्या. तो सामर्थ्यवंत झाल्यावर दत्तप्रभूंनी त्याला संप्रदाय परंपरेनुसार योगाची दीक्षा, शैली, शृंगीचे अधिकार आणि नाथ ही संज्ञा दिली. त्याला नाथ संप्रदाय चालवण्याची आणि तो वाढवण्याची आज्ञा केली. कार्य संपन्न झाल्यावर ते स्वस्थानी निघून गेले. शंकरांची आज्ञा घेऊन मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत दक्षिणेकडे निघाले. शाबरी विद्येची निर्मिती. मच्छिंद्रनाथ सप्तशृंगीला आले, तेथे जगदंबेचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांच्या मनात संकटग्रस्त लोकांना उपयोगी पडतील असे दिव्य मंत्र काव्यरूपाने रचून ठेवावेत, अर्थात शाबरी कवित्व करावे असा विचार आला. या पवित्र कार्याला जगदंबेचे कृपाशीर्वाद मिळावेत म्हणून त्यांनी तेथे 7 दिवस अनुष्ठान केले. त्यामुळे प्रसन्न झालेल्या जगदंबेने त्यांना दर्शन देऊन त्यांची इच्छा विचारली. मच्छिंद्रनाथ म्हणाले, माते, जगत कल्याणासाठी शाबरी विद्येवर कवित्व करावे असे माझ्या मनात आहे. या कार्याला सफलता मिळावी म्हणून तू मला मदत कर. अंबेने मच्छिंद्राला समोरील मार्तंड पर्वतावर नेले. तेथे त्याच्याकडून बीज मंत्रांनी विधियुक्त हवन करविले. त्याच्या प्रभावाने तेथे दिव्य स्वर्णकांतीचा नाग अश्वत्थ नामक विशाल वृक्ष प्रकट झाला. सर्व सिद्धींचे भांडार असलेल्या त्या वृक्षाच्या प्रत्येक शाखेवर नानाविध दैवते आणि उपदैवतांचा निवास होता. देवीने नाथांना त्या सर्वांचा परिचय करून दिला. ती दैवते नाथांकडे पाहत होती पण बोलत नव्हती. त्याला संभ्रमात पाहून देवी म्हणाली, या सर्व देवता तुला वश होऊन विद्यामंत्र देतील, त्यासाठी मी सांगते तसे कर. ब्रह्मगिरीजवळ अंजन पर्वत आहे, तेथे दक्षिणाभिमुख काचित नदीच्या काठी हत्तीच्या पावला एवढी 100 कुंडे एका रांगेत आहेत. तेथे महाकालिकेचे स्थान आहे। तिचे दर्शन घे, तिला वंदन कर। कुंडांच्या दिशेने जाताना तुला मार्गामध्ये सुकलेली पांढरी वेल दिसेल, तिचा एक एक तुकडा प्रत्येक कुंडात टाकत जा अखेरपर्यंत। परत येताना प्रत्येक तुकड्याचे निरीक्षण कर। ज्या कुंडातील वेल सजीव झालेली तुला दिसेल त्या कुंडातील पाण्याने स्नान कर, त्यातील थोडे पाणी पी। ते प्यायल्याने तुला मूर्छा येईल, तेव्हा मूर्छा जाईपर्यंत सूर्याच्या 12 नामांचा जप कर। सूर्यनारायण तुला दर्शन देईल, त्याला नमस्कार कर। त्या कुंडातील पाणी काचेच्या कुपीत भरून येथे परतून ये। सूर्याच्या 12 नामांचा उच्चार करून त्या पाण्याने या नाग अश्वत्थावर सिंचन कर। त्या योगे एक देवता प्रसन्न होऊन तुला वरदान देईल। अशा प्रकारे या वृक्षावरील सर्व देवता प्रसन्न करून घेण्यासाठी तुला वारंवार खेपा घालाव्या लागतील। त्यात खूप कष्ट आहे, तू धैर्य सोडू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। मच्छिंद्राला अनेक आशीर्वाद देऊन देवी स्वस्थानी केली। पुढील काळात मच्छिंद्राने देवीच्या मार्गदर्शनानुसार अथक परिश्रम करून प्रत्येक वेळी एक याप्रमाणे नाग अश्वत्थावरील सर्व दैवते प्रसन्न करून घेतली। त्या प्रत्येक दैवताने त्याला आपली विद्या दिली। अशा प्रकारे नाथांनी 6 महिन्यात शाबरी विद्या या नावाच्या स्वतंत्र काव्यरूप ग्रंथाची निर्मिती केली। मार्तंड पर्वतावरील कार्य साध्य करून सर्वार्थाने सामर्थ्य प्राप्त झालेला मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत पुढे निघाला। नंतरच्या काळात मच्छिंद्रनाथांनी स्वबळावर अष्टभूतपती, कालिका माता, वीरभद्र, सूर्य, विष्णू, मारुती, श्रीराम अशा अनेक दैवतांकडून शाबरी कवित्वाला सहाय्य करण्याचे मान्य करून घेतले। सर्व नवनाथांनी 100 कोटी शाबरी मंत्रांची निर्मिती केली। त्या मंत्रांच्या अनुष्ठानाने मंत्रदेवता अनुकूल होऊन उपासकांना दुःख, संकट, पीडा, क्लेश, व्याधी इत्यादीपासून मुक्ती मिळू लागली। असंख्य लोकांचे कल्याण झाले। शाबरी विद्या शंकरांपासून प्रसृत झाली। ही अत्यंत प्रभावी आणि अनुभवसिद्ध आहे। ती मच्छिंद्रनाथांनी कष्टाने साध्य करून घेतली। नवनाथ शाबरी विद्येच्या प्रभावानेच प्रसिद्धीला आले। शाबरी देवी ही शाबरी मंत्रांची शक्तिरूपिणी ऐश्वर्यवती देवता आहे। तिच्या उपासनेने नवनाथांनी सिद्धी प्राप्त केल्या। शाबरी मंत्र हे नाथ सांप्रदायाचे एक ठळक वैशिष्ट्य आणि लोकोपयोगी सामर्थ्य आहे, म्हणून शाबरी मंत्र विद्येला नाथ विद्या असेही म्हणतात। या विद्येनेच त्यांनी लोकांना सन्मार्गाला लावले, त्यांना आत्मोन्नतीच्या सुपंथावर आणले। पूर्वी या विद्येचा सर्वत्र प्रचार प्रसार झाला होता, ती गुप्त स्वरूपात आजही कोठे कोठे आढळते। शाबरी कवच महात्म्य। शाबरी कवच अत्यंत प्रभावी असून शाबरी देवी ही त्याची अधिष्ठात्री देवता आहे। या कवचाचा पाठ करणे ही शाबरी देवीचीच सेवा उपासना आहे। या कवचाच्या नित्य पाठाने आणि अनुष्ठानाने शाबरी देवीची प्रसन्नता लाभून विघ्ने, महासंकटे, दारिद्र्य, शत्रू, आघोरी विद्या, अधिव्याधी, अनारोग्य, भूतपिशाच्या अधिपीडा, दैवी प्रकोप, आपत्ती, उत्पात, संतती न होणे व न जगणे आदी सर्व अरिष्टांचे निवारण होऊन उपासकाला आयुरारोग्य, यश, कीर्ती, उत्तम बुद्धी, सौख्य आणि मनशांती लाभते। अनेकांनी या कवच पाठाने कल्याणप्रद अनुभव घेतलेला आहे। नित्यपाठ अनुष्ठानासंबंधी सूचना। नित्यपाठ करताना शुचिरभूत असावे, आसनावर पूर्वाभिमुख वा उत्तराभिमुख बसावे। शाबरी देवीचे दत्तात्रयांचे आणि नवनाथांचे स्मरण करावे. दत्तात्रय ध्यान मंत्र. ओम बालार्क प्रभमींद्र नील जटिलम भस्मांगरागोज्वलम शांतम नाद विलीन चित्त पवनम शार्दूल चर्मांबरम ब्रह्म

नवनाथ स्मरण मंत्र गोरक्ष जालंधर चर्पटाश्च अडबंग कानिफ मच्छिंद्र राद्याः चौरंगीरे वाणक बद्रि सौज्ञा भूम्यां बभूर नवनाथ सिद्धः। नित्योपासकाने नित्य पाठात शक्यतो खंड पडू देऊ नये। प्रवासात वाचन केले तरी चाले, पण शक्यतो घरीच करावे। कवच पाठ स्पष्ट शब्दोच्चारांसहित मोठ्याने करावा। उपासनेला मंगळवारी शुक्रवारी वा देवीच्या उत्तम दिवशी आरंभ करावा। अनुष्ठानासंबंधी माहिती। अनुष्ठानाची मुदत कमीत कमी 11 दिवस आणि जास्तीत जास्त 21 दिवस। महत्वाच्या कार्याकरता या स्तोत्राची अनुष्ठान काळात 3, 5, 7, 9 किंवा 11 आवर्तने करावी। शीघ्र फलप्राप्तीसाठी 15, 19 किंवा 21 आवर्तने करावी। अनुष्ठानाचा संकल्प प्रथम दिनी फक्त एकदाच करावयाचा आहे। सकाळी नित्याची पूजा झाल्यावर कुलदेवता, ग्रामदेवता, इष्टदेवता आणि सद्गुरूंचे स्मरण करावे। तळहातावर पळीभर पाणी घ्यावे। शाबरी देवी, दत्तात्रेय महाप्रभू आणि नवनाथांचे स्मरण करावे। त्यांना आपली अडचण सांगावी, त्यांची कृपा व्हावी म्हणून आपण कशा प्रकारे अनुष्ठान करणार आहोत ते सांगावे। या सेवेने संतुष्ट होऊन आपण माझी कार्यसिद्धी करा अशी विनंती करून तळ हातावरील पाणी तांबणात सोडावे। अनुष्ठान करण्यापूर्वी वाघावर बसलेल्या देवीची पंचोपचारे पूजा करावी। साजूक तुपाचा दिवा लावावा, तो अनुष्ठान पूर्ण होईपर्यंत अखंड ठेवावा। सुगंधी अगरबत्ती लावावी। अनुष्ठान काळात शुचिरभूत असावे, सदाचाराने वागावे, काळे वस्त्र वापरू नये। ब्रह्मचर्य पालन केल्यास उत्तम, मांसाहार आणि मद्यपान करू नये। त्वरित फळप्राप्ती हवी असणाऱ्यांनी स्थान बदल करू नये। अनुष्ठानाची वेळ निश्चित असावी। अनुष्ठान पूर्ण झाल्यावर आरती म्हणावी। विशेष उपासना। ग्रहण काळात आणि उत्तम पर्वणी दिनी या कवचाचे 108 वेळा पठण करावे। सर्वारिष्टनाशकम शाबरी कवचम अथ ध्यानम। ओम नमो भगवते श्री वीरभद्राय विरूपाक्षिलम निकुंभिनी षोडशी उपचारिणी वरुथिनी मांसचर्विणी चेम चेम चेम चामलारई धनम धनम कंप कंप आवेशय त्रिलोकवर्ती लोकदायी सहस्त्रकोटी देवानाम आकर्षय आकर्षय नवकोटी गंधर्वान आकर्षय आकर्षय हंस हंस सोहम सोहम सर्वं रक्षमां रक्ष भूतेभ्यो रक्ष ग्रहेभ्यो रक्ष पिशाचेभ्यो रक्ष शाकिनीति रक्ष डाकिनीति रक्ष अप्रत्यक्ष प्रत्यक्षारिष्टेभ्यो रक्ष रक्ष महाशक्ति रक्ष कवच शक्ति रक्ष रक्ष ओजंवाल गुरुवाल ओम प्रसह हनुमंत रक्ष। श्रीमन्नाथ गुरुत्रयं गणपतिं पीठत्रयं भैरवं सिद्धाढ्यं बटुकत्रयं पदयुगं द्युतिक्रमं मंडलं वैराटाष्टचतुष्टयं च नक्कं वैरावली पंचकं श्रीमन्मालिनि मंत्रराजसहितं वंदे गुरोर्मंडलं इति प्रार्थना। या प्रार्थनेनंतर हात जोडून नमस्कार करावा। अथ प्रार्थना। ओम ह्राम ह्रीं ह्रूं क्षां क्षीं क्षुं कृष्णक्षेत्रपालाय नमः। आगच्छ आगच्छ बलि सर्वग्रह शमनं मम कार्यं कुरु कुरु स्वाहा। ओम नमो ओम ह्रीं श्रीं क्लीं ऐं चक्रेश्वरी शंख चक्र गदा पद्मधारिणी मम वांछित सिद्धिं कुरु कुरु स्वाहा। ओम नमो कमलवदन मोहिनी सर्वजन वशकारिणी
साक्षात सूक्ष्म स्वरूपिणी यन्मम वशगा ओम सूरा सूरा भवेयुस्वाहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। अरुणकिरणजालैरञ्जितासावकाशा विधृतजपमाला विटिकापुस्तकहस्ता इतरकरकराड्या फुल्लकालारहस्ता निवसतुरुधिबाला नित्यकल्याणशीला। या प्रार्थनेनंतर हात जोडून नमस्कार करावा। अथ शाबरी कवच जपे विनियोगः असे म्हणून संधेचे पळीभर पाणी तामनात सोडावे। या कवचाचा विषम संख्येत आपल्या सामर्थ्यानुसार नित्य पाठ करावा। श्री अथ शाबरी कवच पाठ प्रारंभः। ओम सर्व विघ्ननाशाय सर्वारिष्ट निवारणाय सर्व सौख्य प्रदाय बालानां बुद्धि प्रदाय नाना प्रकारक धन वाहन भूमि प्रदाय मनोवांछित फल प्रदाय रक्षां कुरु कुरु स्वाहा। ओम गुरुवे नमः। ओम श्री कृष्णाय नमः। ओम बलभद्राय नमः। ओम श्री रामाय नमः। ओम हनुमते नमः। ओम शिवाय नमः। ओम जगन्नाथाय नमः। ओम बद्रीनारायणाय नमः। ओम दुर्गा देव्यै नमः।

0: हा मंत्र नित्य 108 वेळा म्हटल्यास 21 दिवसांनी सिद्ध होतो. धनप्राप्तीसाठी दुसरा मंत्र, ओम नमो ह्रीं श्रीं क्रीं श्रीं क्लीं ह्रीं श्री लक्ष्मी मम गृहे धनम चिंता दूरे करोति स्वाहा. हा मंत्र नित्य पहाटे आंघोळ झाल्यावर 108 वेळा म्हणावा. धनवृद्धी होते. धनधान्य समृद्धी आणि उन्नतीसाठी ओम ह्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं लक्ष्मी मम गृहे धनपूरे चिंता दूरे दूरे स्वाहा. हा मंत्र व्यापार नोकरी वा कोणत्याही क्षेत्रातील आर्थिक उन्नतीसाठी रोज 108 वेळा म्हणावा. विद्याप्राप्तीसाठी ओम नमः श्रीं श्रीं अहम वद वद वाग्वादिनी भगवती सरस्वती नमः स्वाहा विद्यां देहि मम ह्रीं सरस्वती स्वाहा. कार्यात यश मिळवण्यासाठी ओम परब्रह्म परमात्मने नमः उत्पत्ति स्थिति प्रलयकाराय ब्रह्म हरिहराय त्रिगुणात्मने सर्व कौतुकं निदर्शय दत्तात्रेयाय नमः मंत्र तंत्र सिद्धिं कुरु कुरु स्वाहा. मंत्र प्रयोग करण्यापूर्वी तो सिद्ध करावा. त्यासाठी या मंत्राचा 21 दिवसात 1,00,000 जप करावा. ही साधना दिवाळी किंवा होळीच्या आरंभी करावी. यानंतर केव्हाही 108 जप केल्याने महान कार्यसिद्धी होते. हा मंत्र रोज 108 वेळा म्हणावा. व्यापार वृद्धीसाठी ओम श्रीं श्रीं श्रीं परमां सिद्धिं श्रीं श्रीं ओम. हा मंत्र 1,000 वेळा म्हणावा. ही साधना सायंकाळी करावी. व्यापार वाढेल. संकट निवारण्याकरता ओम नमः शांते प्रशांते ह्रीं ह्रीं सर्व क्रोध प्रशमने स्वाहा. 1,000 वेळा जप करून हा मंत्र सिद्ध करावा. मग नित्य नेमाने 21 वेळा म्हणून तोंड धुवावे. कुटुंबातील व्यक्तींवरील संकट दूर होईल. शुभम भवतु.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी रचलेलं शाबरी कवच. सादरकर्ते होते गणेश इनामदार. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ। अक्कलकोटात गोविंद शास्त्री नावाचा एक ब्राह्मण राहत होता। तो विरक्त वृत्तीचा होता, समर्थांचा परमभक्त होता। रोज स्वामींच्या दर्शनाला तो यायचा आणि चरणांना स्पर्श करून काही वेळ तो समर्थांकडे एक टक पाहत उभा राहायचा। प्रपंचातल्या काळजांमुळे खरं तर तो जेरीस आला होता। समर्थांचं दर्शन एवढाच काय तो सुखाचा क्षण तो रोज सकाळी अनुभवायचा। नंतर प्रपंचातल्या आर्थिक कटकटींना तो सामोरा जायचा। खूप वेळेला त्याच्या मनात यायचं की समर्थांना विचारावं, ह्या आर्थिक विवंचनेतून सुटका होईल का। भिक्षुकी करून खरं तर त्याला कंटाळा आला होता। साक्षात स्वामी समर्थ प्रकट झालेले असताना लोकांच्या घरी जाऊन प्रतिमांची पूजा करायचं त्याला मनापासून आवडत नव्हतं। केवळ 2 पैसे मिळतात आणि त्यावर प्रपंचाचा गाडा हळूहळू का होईना परंतु चालतो, म्हणून मनाविरुद्ध तो भिक्षुकी करीत होता। एके दिवशी त्याने मनाशी निश्चय केला की समर्थांना आपल्या प्रारब्धाच्या रेषा विचारायच्या। त्याप्रमाणे स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन तो नित्याप्रमाणे स्वामींकडे एक टक पाहत हात जोडून उभा राहिला। तो संधीची वाट पाहत होता। लोकांचा गराडा नित्याप्रमाणे स्वामींभोवती पडलेलाच होता। भिक्षुकीची वेळ झाली होती, त्याची चुळबुळ सुरू झाली। समर्थांची नजर त्या क्षणी गोविंद शास्त्र्यांवर केंद्रित झाली। स्वामी त्याला म्हणाले, गोविंद शास्त्री, तुमच्या परसात जे सुपारीचं झाड आहे त्या झाडाच्या मुळाशी जे काही तुमचं प्रारब्ध आहे ते घ्या आणि उरलेला वेळ हरिचिंतनात घालवा। तुम्ही आजपासून भिक्षुकीला जायची गरज नाही। गोविंद शास्त्री आश्चर्यचकित झाला। स्वामींच्या लक्षात आपली चुळबुळ कशी काय आली हेच त्याला कळेना। तो धावत धावत घरी गेला, झाडाच्या मुळाशी खणून पाहिलं तर तिथे त्याला एका मडक्यात धन सापडलं आणि ते पाहून त्याला हर्ष झाला। धनाच्या मातीचा घट घेऊन तो स्वामींपाशी आला। स्वामींच्या चरणांशी ते धन ठेवलं। स्वामी म्हणाले, गोविंद शास्त्री, तुमची आर्थिक कटकट संपली, धन घेऊन जा। स्वामींचे आशीर्वाद घेऊन गोविंद शास्त्री घरी गेला। स्वामींचं स्मरण करून ते धन बायकोच्या हातात दिलं आणि तो तडक स्वामींपाशी परत आला। स्वामींच्या सेवेत तो अष्टौ प्रहर राहिला।
1: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिव नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला मी पुन्हा पुन्हा एक गोष्ट सांगतो की नामस्मरण हाच सुखाचा मार्ग आहे, कारण नामात आनंदाशिवाय दुसरं काहीही नाही। आपण आनंद दुसरीकडे शोधण्याचा प्रयत्न करतो, परंतु नामानंदासारखा आनंदाचा सतत कोसळणारा दुसरा धबधबा नाही हे तुम्ही लक्षात ठेवा। देहभावनेने जगणं पुसून टाका आणि केवळ नामाच्या साक्षीने जगायला आता सुरुवात करा। संत नामदेव महाराज म्हणतात, नामदेव म्हणे सद्गुरु पासोनी, नाम घ्या जाणवनी नाना काही।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवादन.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. 14 ऑगस्ट. शाश्वत आनंद फक्त भगवंताजवळच. जगात प्रत्येक मनुष्य स्वतःला आनंद मिळावा म्हणून धडपडतो आहे, किंबहुना आनंद नको असं म्हणणारा मनुष्य मिळणारच नाही. म्हणजे मनुष्याला आनंद हवाच असतो, मग इतक्या धडपडीतून त्याला आनंद समाधान का बरं न मिळावं? याला कारण असं की हा शाश्वत आनंद एका भगवंता वाचून दुसऱ्या कुठेही मिळणं शक्य नसल्या कारणाने त्याचे प्रयत्न व्यर्थ आहेत. त्या आनंदासाठी मला भगवंत पाहिजे असं मनापासून वाटलं पाहिजे, आणि त्यासाठीच आपण सर्वांनी नाम घेणं आवश्यक आहे. आपलं मन भगवंताच्या चरणावर चिकटवून ठेवावं आणि देह प्रारब्धाच्या प्रवाहामध्ये सोडून द्यावा. कधी तो सुखात राहील तर कधी दुःखात राहील, कधी तो बरेच दिवस सरळ जाईल तर कधी मध्येच गचका खाऊन बुडायच्या बेताला येईल, पण त्याच्या कोणत्याही अवस्थेमध्ये आपला आनंद कायम राहील. तुम्ही सर्व माणसे फार चांगली आहात, भगवंताचं नाम घेता हे मला माहीत आहे, परंतु नामाचं प्रेम तुम्हाला येत नाही हे पाहून मला फार वाईट वाटतं. तुमच्यापैकी प्रत्येकाने मनापासून विचार करून ठरवा की मला नामाचं प्रेम येण्याच्या आड का येत असेल बरं? तुमची परिस्थिती आड येते का? इथे मंदिरात राहणाऱ्या माणसांनी तरी नामाचं प्रेम यायला परिस्थिती आडवी येते असं म्हणणं बरोबर नाही. तुम्ही इथे आनंदाने राहा, मंदिरात जेवा, राम राम म्हणा असं मी सांगतो, पण या लोकांनी सुद्धा नामाचं प्रेम यायला परिस्थिती आड येते असं म्हटलं तर बाहेरून येणाऱ्या लोकांना मी काय सांगू? खरोखर मनुष्य आनंदासाठी न जगता वस्तूसाठी जगतो असंच म्हणावं लागतं. वस्तू ही सत्य नसल्यामुळे तिचं रूप अशाश्वत असतं, अर्थात तिच्यापासून मिळणारा आनंद हा देखील अशाश्वत असतो. खरा आनंद हा वस्तूमध्ये नसून वस्तूच्या पलीकडे आहे. आपण भगवंताजवळ आनंद मागावा, त्याने वस्तू आणि आनंद दोन्ही दिले तर फारच बरं. मात्र चिरकाल टिकणारा आनंद हा नेहमी वस्तुरहितच असतो. एका स्टेशनवर पेरू चांगले मिळतात म्हणून एक जण गाडीतून खाली उतरला, तो पेरू घेण्याच्या नादी किती लागेल? तर आपली गाडी न चुकण्या इतका. हे जसं खरं त्याप्रमाणे आनंदाच्या आड येणाऱ्या वस्तूंच्या मागे लागणं बरं नाही. आनंद जोडणाऱ्या गोष्टींचा आपण विचार करूया आणि नामस्मरणात राहूया. काल जे झालं त्याबद्दल दुःख करू नये, उद्या काय होणार याची काळजी करू नये, आज मात्र आनंदात आपलं कर्तव्य करावं. वेळ सापडताच तो व्यर्थ गप्पा गोष्टीत न घालवता नामस्मरण करावं. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोतेहो गंगाधर महांबरे यांची गीतरचना ऐकूया. संगीत आहे वीणा चिटको यांचं आणि स्वर आहे रामदास कामत यांचा.

पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, संत नामदेव महाराजांची

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया समर्थ रामदास स्वामी यांची अभंगरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

ऐकूया संगीतकार श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग. स्वर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शुक्रवारचा नाममंत्र।

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, आता वेळ झाली आहे श्री शिवमहिमा या शिव आराधनेवर आधारित कार्यक्रमाची. श्री शिवमहिमा या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे शिवषडक्षर स्तोत्राने. शिवलीलामृताचा एक अध्याय या कार्यक्रमात रोज प्रसारित होत आहे. सुरुवातीला आपण आजच्या अध्यायाचं सार ऐकणार आहोत, त्यानंतर पोथी पारायण होईल आणि त्यानंतर आजच्या अध्यायाची फलश्रुती प्रसारित होईल. या आराधनेचा शेवट 108 वेळा ओम नमः शिवाय या जपाने होणार आहे. तर ऐकूयात श्री शिवमहिमा.

श्री शिवलीलामृत अध्याय दुसरा, महिमा महाशिवरात्रीचा। श्री गणेशाय नमः, ओम नमः शिवाय। सूत म्हणाले, सज्जन हो, महाशिवरात्रीचं महात्म्यही अगाध आहे। या दिवशी अजाणता शिवस्मरण, उपोषण, जागरण वा बिल्वार्चन घडलं तरी महत्पुण्य फल प्राप्त होतं। त्याविषयीची एक कथा सांगतो, ऐका। विंध्य पर्वतावरील एका व्याधाच्या हातून हत्येसारखी अनंत पाप घडली होती। एकदा महाशिवरात्री दिनी तो शिकारीसाठी निघाला असताना मार्गामध्ये शृंगारलेलं शिवालय आणि तेथील भाविकांची गर्दी पाहून थांबला। तेथील शिवपूजेचा सोहळा त्याने पाहिला आणि लोकांच्या मूर्खपणाला हसत शिव शिव हर हर असं थट्टेने म्हणत जंगलात प्रवेशला। त्या दिवशी त्याला शिकार मिळाली नाही, उपवासही घडला। सायंकाळी तो एका सरोवराच्या काठावरील बिल्व वृक्षावर चढून सावजाची वाट पाहू लागला। वेळ जाण्यासाठी शिवनाम घेत एक एक बिल्वपत्र खुडून खाली टाकू लागला। ती पाने ब्रह्मदेवाने त्या झाडाखाली स्थापलेल्या शिवलिंगावर पडत होती। अशा प्रकारे त्याच्याकडून न कळत उपोषण, जागरण, नामस्मरण आणि शिवार्चन घडून तो पापमुक्त झाला। त्या रात्री प्रथम प्रहरास एक हरिणी तिथे पाणी पिण्यास आली। तिला पाहून व्याधाने बाण रोखला। ते पाहून हरिणी म्हणाली, कृपा करून मला मारू नकोस, मी गर्भवती आहे। बाळांना जन्म देऊन उद्या सकाळी परत येण्याचं मी तुला वचन देते। तिचं मनुष्यवाणीतलं बोलणं ऐकून व्याधाला नवल वाटलं। त्याने तिला तिची पूर्वकथा विचारली असता ती म्हणाली, मी रंभा नामक अप्सरा असून हिरण्य नावाच्या दैत्याशी रममाण झाले। शंकरांचं भजन पूजन विसरले म्हणून शिवशापाने मी, माझ्या दोन सख्या आणि तो दैत्य या सर्वांना मृगजन्म मिळाला आहे। 12 वर्षांनी मी पुन्हा स्वर्गात जाईन। तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्या व्याधाने तिला जाऊ दिलं आणि पुन्हा शिवनाम घेत बिल्वपत्र तोडू लागला। एक एक प्रहराच्या अंतराने पुन्हा हरिणी, एक हरिण आणि आणखी एक हरिणी तिथे आली आणि आपापली कर्तव्य करून परत येण्याचं वचन देऊन निघून गेली। अशा प्रकारे व्याधाला जागरण आणि 4 प्रहरींचं शिवार्चन घडलं। सकाळी तो मृगपरिवार व्याधापाशी आला आणि शावकांसह ते सर्वजण व्याधाला आधी मला मार अशी विनंती करू लागले। ते पाहून व्याधाचं हृदय कळवळलं। त्याने त्या सर्वांना नमस्कार केला तेव्हा त्याला दिव्य रूप प्राप्त झालं। हरिणांनाही मूळचं स्वरूप मिळालं। तेवढ्यात तिथे एक दिव्य विमान आलं, त्यात शिवगण होते। त्यांनी व्याधासहित त्या सर्वांना विमानातून शिवलोकी नेलं। ओम नमः शिवाय।

पूर्व दिशा मुख प्रक्षालित सुपर्णाग्रज उदय पावत आरक्त वर्ण शोभा दिसत तेची कुंकुम प्राचीचे तो तिसरी मृगी आ

श्री शिवलीलामृत या पोथीतल्या प्रत्येक अध्यायाची आपण फलश्रुती जाणून घेणार आहोत. प्रत्येक अध्यायाचा विशिष्ट प्रभाव आहे, त्याप्रमाणे आपण प्रत्येक अध्यायाची फलश्रुती जाणून घेऊयात. हा पाठ 6 महिने करावा, त्या त्या अध्यायाचं फल शिवकृपेने निश्चित मिळेल. आज आपण 2रा अध्याय श्रवण केला. 2ऱ्या अध्यायाची फलश्रुती अशी: या अध्यायाच्या पठणाने पूर्व पापांचा निराश होईल. ओम नमः शिवाय.

खास श्रावण महिन्यानिमित्त शिव आराधनेचा विशेष कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात, शिवमहिमा। यातील सहभाग असा, श्री शिवषडक्षर स्तोत्र आदिती केसकर, शिवलीलामृत पोथी वाचन भाग्यश्री केसकर, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तिसुधा।

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
2: आता ऐकूया बाळ पळसुले यांनी संगीतबद्ध केलेलं मा दा देवकाते यांचं गीत. स्वर आहे

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेला राग झिंझोटी.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेला राग झिंझोटी. श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना.

भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

भक्तीसुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्तीसुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: श्रोतेहो, ऐकूयात मधुकर जोशी यांची गीतरचना, संगीत आणि स्वर गोविंद पोवळे यांचा

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता। पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत गुरुवार 13 ऑगस्टपासून। 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ। श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता। शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोते हो, ऐकूया संत बोधले महाराज यांची अभंगरचना। संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा।

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे मधुबाला जव्हेरी यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपाद दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 जरूर ऐका अमृत वर्षा.
1: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30.

0: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्टपासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचा सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत संत एकनाथ महाराजांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: प्रसारण रात्री 8 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. अभंग, भक्तिगीतं, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: श्रोतेहो, आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग. संगीत श्रीनिवास केसकर आणि स्वर अनुराधा कुबेर.

0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.
0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर.
0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं, स्वर आहे अर्चना खासनीस आणि कार्तिकी गायकवाड यांचा.

ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

भक्तीसुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष. दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्तीसुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष. याचं पुनःप्रसारण 3:55

दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे चैतन्य कुंटे यांचं आणि स्वर आहे आरती अंकलीकर टिकेकर यांचा.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1 वाजता. भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
1: निशंक हो निर्भय हो मनारे
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.
2: श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया नाम साधना. आज ऐकूया शुक्रवारचा नाममंत्र.

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।
0: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे, म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता।

आवृत्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:60. याचं पुनःप्रसारण 3:00.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रीराम श्री समर्थांच्या मनोबोधातला 32वा श्लोक आपण पाहणार आहोत. अहल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली. जयावर्णिता शिणली वेदवाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. आता याच्यामध्ये पुराणातली आणखी एक कथा सांगितली आहे अहिल्याच्या बाबतीतची. अहल्या गौतम ऋषींची भार्या, इंद्राने कपटाने तिला दूषित केली आणि त्याचं फळ म्हणून गौतम ऋषीने तिला जो शाप दिला त्यामुळे अहिल्या ही शिळा होऊन पडली. किती दिवस पडली कोणास ठाऊक. पण जेव्हा राम लक्ष्मणांना घेऊन विश्वामित्र अयोध्येहून परत आले आणि त्यांच्या प्रवासामध्ये त्यांनी अहिल्याच्या ठिकाणी रामचंद्रांना घेऊन आले, ते चालले ते कुठे तर मिथिलानगरीला सीता स्वयंवरासाठी चालले होते. पण वाटेत ही अहिल्याची शिला विश्वामित्राने रामचंद्रांना दाखवली आणि त्यांच्या स्पर्शाने ती पुन्हा शिलेतून अहिल्या आली आणि दिव्य देह धारण करून गेली, मुक्त झाली, असा एक असं पुराणामध्ये कथा आहे. ती कथा याच्यामध्ये घेतली आहे. आता त्याचे अर्थ आपण निरनिराळ्या प्रकाराने लावू शकतो. अहल्याची मुक्ती केली म्हणजे शिला दगड असलेली तिला देखील मुक्त केली. तसं माणसामध्ये अनेक दगड जे आपण आहोत त्यांना मुक्ती जर द्यायची असेल तर रामचंद्रांचे भजन केल्यामुळे हे दगड देखील उद्धरून जातील. दगड देखील एक वेळ बरे असं म्हटलेलं आहे की त्यांची जर खपली काढली टवकी तर ती पुन्हा चिकटत नाही. म्हण माणसाची मात्र खपली काढली तरी पुन्हा ते तसेच पुन्हा ते चिकटून उभेच राहतात. मग असं जर आपण म्हटलं अहो परवा असं सांगितलं होतं हो ते गेलं पुन्हा आपले आहे तसेच. म्हणजे एक वेळ दगड पालटेल पण माणूस पालटणं फार कठीण आहे असं म्हटलं. तसं इथं त्याच्यामध्ये म्हणत आहेत अहल्या शिळा राघवे मुक्त केली, त्या शिळेतून अहिल्या आली आणि दिव्य देह धारण करून ती मुक्त झाली. पदी लागता दिव्य होऊन गेली. आता पुढची जी पुढचा जो चरण आहे तो रामचंद्रांबद्दलच असं म्हटलं आहे. जयावर्णिता शिणली वेदवाणी. पहिल्या दोन ओळीशी त्याचा प्रत्यक्ष संबंध काही नाही आहे पण असे जे राघव रामचंद्र आहेत त्यांचं वर्णन करता करता वेद देखील थकले. जसं म्हणतात ना न इति न इति, नाही सांगतायत नाही बोलतायत. सद्गुरूंच्याबद्दल जसं म्हटलेलं आहे की नाही वर्णन करतायत. का करता येत नाही तर ते शब्दातीत मायातीत असतात आणि आपण जे वर्णन करणार ते शब्दाने करणार, ते शब्द मायेत आले तर मायेत आलेल्या शब्दाने मायातीताचं वर्णन कसं काय शक्य आहे. म्हणून समर्थांनी म्हटलेलं आहे सद्गुरुस्तवनामध्ये आलं आहे संतस्तवनामध्ये आलं आहे हे शक्य नाही आहे. मग त्याच्या ठिकाणी शब्द कुंठित होतात, नाही सांगतायत हो नाही सांगतायत, असा आहे का तसा आहे का, असा नाही असा नाही असा नाही, मग कसा आहे नाही सांगतायत. म्हणजे त्याचं वर्णनच करता येत नाही असं दिसं. वेदाने हात टेकले तिथं सामान्य मनुष्य काय वर्णन करणार.

पण तरी वर्णन करतात, सगळे संत करतात. ज्ञानेश्वरीसुद्धा आपण पाहिलं तर सद्गुरुस्तवनाचे कितीतरी समासाच्या आधी, अध्यायाच्या आधी त्यांनी सद्गुरूंचं वर्णन केलेलं आहे, समर्थाने सद्गुरूंचं वर्णन केलेलं आहे. तसं रामचंद्रांचं वर्णन करता येत नाही, भगवंताचं वर्णन करता येत नाही, पण तरी देखील करत असतात आपल्या आनंदासाठी, आपल्या समाधानासाठी. तसं इथं त्यांनी जे म्हटलं आहे, जया वर्णिता शिणली वेदवाणी, असे जे राघव आहेत ते नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. हा चरण पुन्हा पुन्हा का आला आहे असं जर म्हटलं तर वाचणाराला, साधना करणाराला, भक्ती करणाराला हा विचार मनावर पक्का ठसावा की आपण जर खरोखरच दास असलो तर तो राघव आपली उपेक्षा करणार नाही, पक्का विश्वास ठेवा. पण बहुधा आपली निष्ठा कमी पडते. विश्वास, श्रद्धा आणि निष्ठा या तीन गोष्टी आहेत. सामान्यतः आपण व्यवहारामध्ये विश्वास नाही का असं शब्द वापरतो, तो विश्वास असलेला अविश्वास केव्हाही होऊ शकतो. श्रद्धा आहे शब्द, अदृश्य गोष्टींवर श्रद्धा. दृश्य गोष्टींवर श्रद्धा बसायचं काही कारण नाही आहे, विश्वास आणि व्यवहार होत राहतात. पण अदृश्य गोष्टीच्या संबंधात श्रद्धा ठेवायला लागते, कारण भगवतप्राप्तीसाठीसुद्धा, शांतीसाठीसुद्धा श्रद्धावान लभते ज्ञानम म्हटलेलं आहे. श्रद्धावान जर असेल तरच ज्ञानम, आणि काय पाहिजे, तत्पर हा संयतेंद्रिया, ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम अचिरेण आधी गच्छती. पण पहिला शब्द आला आहे श्रद्धावान, तसं कारण श्रद्धामयोयम पुरुष हा असं म्हटलेलं आहे. माणसाची कुठं ना कुठंतरी श्रद्धा असावी लागते, श्रद्धेवरच मनुष्य जगत असतो. पण ती श्रद्धा तीन प्रकारची आहे, सात्विक, राजस, तामस. त्यापैकी सात्विक श्रद्धा जतन करावी प्रबुद्धा असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं आहे. सात्विक श्रद्धा जतन केली पाहिजे. आणि राजस आणि तामस श्रद्धा आहे, ह्याचा समावेश साधारणतः अंधश्रद्धा ज्याला आपण म्हणतो त्याच्यात होतो. श्रद्धा चुकडून काढायची नाही आहे, तर सात्विक श्रद्धा जतन करायची आहे, आणि राजस तामस श्रद्धा ही वाळून टाकायची आहे, बाजूला टाकायची आहे. म्हणून इथं त्यांनी जे म्हटलं, जया वर्णिता शिणली वेदवाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी, ह्याच्यामध्ये तुम्ही रामावर पूर्ण श्रद्धा ठेवा, त्याच्याही पलीकडे जाऊन निष्ठा ठेवा. निष्ठा ही कधी चलन होत नाही, एकदा निष्ठा बसली की पक्ती. ईश्वर निष्ठा, सद्गुरू निष्ठा असे शब्द वापरलेले आहेत. त्यामुळे तशी जर निष्ठा ठेवलेली असेल तर तो राम दासाभिमानी राम आहे, तो त्याची कधीही उपेक्षा करणार नाही. म्हणून अहल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली, जया वर्णिता शिणली वेदवाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ.

0: श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: श्रोते हो, भक्ती सुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्ती सुधा.
0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मनारे.
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर सुहास शामगावकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर जोग यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत. आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोते हो ऐकूया सरस्वती नंदन यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: श्रोतेहो आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना. संगीत आहे तिरुमले श्रीनिवास यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.
0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना, ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00.
1: अभंग, भक्तिगीतं, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00. श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: प्रस्तुति भक्ति सुधा।
1: गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अधिगच्छति शास्त्रार्थ स्मरति श्रद्धदाति च यत्कृपालेश मात्रेण नमोस्तु गुरवे सदा। यस्य देवे परा भक्तिर्यथा देवे तथा गुरौ तस्यैते कथिता ह्यर्थाः प्रकाशन्ते महात्मनः। वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ सरस्वतीर्विशुक्र बृहस्पति पञ्चेतान् संस्मरेन् नित्यं वेदवाणीं प्रवर्तते। कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभम् नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुःकरे कङ्कणम्। सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली। गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणिः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति गिरिं। यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। पुष्कराद्यानि तीर्थानि गङ्गाद्या सरितस्तथा आगच्छन्तु पवित्राणि स्मरणकाले सदा मम गोपालकृष्णभगवान् की जय। या आत्मदेवानी ते नारळ घेऊन घरी आलेले आहे आणि आपली पत्नी धुंदुलीला बोलवलेले आहे। तेव्हा धुंदुलीनी पतिदेवाकडे पाहिलं, अहो महाराज तुम्ही कुठे गेला होता, म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी तुमची वाट पाहत होते, आज पतिराज भिक्षा घेऊन घरी आलेले नाही। तेव्हा पतिराजाला आज भिक्षेमध्ये नारायण मिळालेले हे त्या धुंदुलीने पाहिलं आणि धुंदुलीने पाहिल्यानंतर आपल्या पतीला विचारलं की महाराज हे नारळ कुठे आणलं तुम्ही। तेव्हा तिने सांगितलं की महाराज बाई मी आत्महत्या मला निपुत्रिक जीवन हे नकोस झालेलं होतं आणि मी आत्महत्या करण्याकरता अरण्यात गेलेलो होतो। तेव्हा त्या ठिकाणी संन्यासी महात्मे भेटलेले होते आणि त्या संन्यासी महात्म्यांनी हे नारळ अभिमंत्रित करून दिलेले, या नारळाच्या योगाने आपल्याला पुत्र प्राप्त होईल। तेव्हा धुंदुली कुबुद्धी असणारी दुष्ट बुद्धी असणारी ही धुंदुली ती धुंदुली आपल्या आत्मदेवाला म्हणायला लागली, अहो महाराज तुमचा अजून स्वभाव गेला नाही, म्हणजे तुम्ही कुणावरही विश्वास ठेवता। त्या संन्यासी महात्म्याला एवढं जर भूत भविष्य वर्तमान कळलं असत तो कशाला भस्म लावून गावाबाहेर हिंडला असता। तेव्हा कुणावरही विश्वास ठेवलं का महाराज, अविश्वसते पिन विश्वसेत विश्वसते पिन विश्वसेत विश्वासात भय उत्पन्नम मुलादपिने कृंदती। कुणावर विश्वास ठेवायचा नाही, काल सांगितलं विश्वास हा दाखवायचा असतो कधी ठेवायचा नाही, कारण विश्वासापासून जे भय निर्माण होईल ते भय संपूर्ण मुलासकट नाश करून टाकेल। तेव्हा या आत्मदेवानी पत्नीचं बोलणं ऐकलं, तेव्हा हिच्याशिवाय बरोबर हट्ट करून चालणार नाही, हिला कठोर बोलून चालणार नाही, हिने जर फळ खाल्लं नाही तर पुन्हा निपुत्र जीवन जगावं लागेल। म्हणून या आत्मदेवाने जर काय केलं असेल पहिल्यांदा पण तिचं सांत्वन केलं की बाई असं तू काय समजू नकोस, ब्राह्मणांच्या मुखातून महात्म्यांच्या मुखातून जे निघणार आहे ते सत्य होणार आहे, तेव्हा हे फळ तू खा। तेव्हा या धुंदुलीने विचार केला की बाबा आता तरी पतिदेवाचं सांत्वन करायला पाहिजे, हे फळ खायचं नाही खायचं की नाही हे आपण ठरवायचंय। म्हणून त्यांना सांगितलं बाबा काही हरकत नाही, तुम्ही आणले फळ तर मी खाईन, काही काळजी करू नका। आत्मदेवानी पत्नीवर विश्वास ठेवला आणि हा आत्मदेव पुन्हा भिक्षा मागण्याकरता जर कुठे गेला असेल तर गावामध्ये गेला। गावामध्ये गेल्यानंतर कर्मधर्म संयोगाने या धुंदुलीची बहीण त्या दिवशी घरी आली आणि बहीण घरी आल्यानंतर या धुंदुलीला फार हायस वाटलं, चला आज बहिणीचं काय बहिणीचं दर्शन झालेलं आहे, बऱ्याच दिवसापासून आपल्याला बहीण भेटलेली नव्हती, आज बहीण घरी आलेली म्हणून तिने जर काय केलं असेल तर त्या धुंदुलीच्या हातात जे फळ होतं त्या धुंदुलीची बहीण होती त्या बहिणीने सांगितलं बाबा हे फळ कुठलं आलेले, तेव्हा तिने सांगितलं आज माझ्या आमच्या पतिदेवांना एका संन्यासी महात्म्याने हे फळ दिलेले, या फळामुळं गर्भधारण होणार आहे। तेव्हा ही धुंदुलीची बहीण असती म्हणजे अशी जर फळं जर झाली असती तर लोक फळारी जर पोरं झाली असती तर लोकांनी संसार कशाला केले असते। पुन्हा कुबुद्धी या दोन्ही बुद्धी दुष्ट बुद्धी दोन्ही एकत्र झालेले आहेत। बहिणीचं बोलणं ऐकले ती म्हणले काय नाही, म्हणले या फळाच्या परीक्षेकरता काय करायचं, म्हणले हे फळ तू गायला खायला दे म्हणले। तेव्हा धुंदुलीला सुद्धा आपल्या बहिणीचं म्हणणं पटलं, या फळाची परीक्षा घ्यायची म्हणून

0: ते फळ तू गायीला खायला दे म्हणे. त्या धुंदुलीने जर काही केलं असेल तर ते नारळ फोडलं आणि ते गायीला खायला दिले. ते म्हणले तुला पुत्रच पाहिजे ना, तुम्ही आता गर्भवती म्हणले. तू फक्त 7 महिन्यापर्यंत मी गर्भवती असल्याचं सोंग घे म्हणली. आणि मला जो मुलगा होईल मी तो तुला देऊन टाकेल आणि तुझ्याजवळचे काय धन आहे ते धन तू मला देऊन टाकेल. दोघींच्या मध्ये व्यवहार झाला. हा आत्मदेव घरी आलेला आहे आणि कर्मधर्म समयकाने काही कालावधी गेल्यानंतर या धुंदुलीनी गर्भवती असल्याचं नाटक सुरू केलं. या आत्मदेवाला सुद्धा हायस वाटलं की बाबा संत महात्म्यांनी दिलेला प्रसाद होता त्या प्रसादाच्या योगाने आज माझी पत्नी गर्भवती. या पत्ता आत्मदेवाला माहित नाही ही नाटक करते म्हणून. आत्मदेव हा विश्वास ठेवलेल्या पत्नीवरती विश्वास ठेवलेला आहे आणि या पत्नीने जर काय केलं असेल ते आत्मदेवाचा विश्वासघात करायला सुरुवात केली. कर्मधर्म संयोगाने त्या धुंदुलीची जी बहीण होती तिला मुलगा झालेला आहे आणि मुलगा झाल्यानंतर इकडे या गायीला सुद्धा मुलगा झालेला आहे. ज्या संन्यासी महात्म्याच्या प्रसादामुळे गायीला पुत्र रूपाने मुलगा जन्माला लागला. त्याचं संपूर्ण शरीर हे मानवाकृतीचं होतं, फक्त गायीच्या गर्भातून जन्म झाला म्हणून त्याचे कान फक्त गायीसारखे होते. म्हणून त्या मुलाचं नाव गोकर्ण ठेवलं. आणि या धुंदुलीची जी बहीण होती त्या बहिणीचा मुलगा ती बरोबर घेऊन आलेली. घेऊन आल्यानंतर या धुंदुलीला तिने समर्पित केलेलं आहे. ती म्हणली बाई तू इथंच थांब, तुला धन द्यायचंय पण माझ्या मालकाला आधी घराच्या बाहेर जाऊ दे म्हणली. त्यांची दुपारची वेळ झालेली, ते आता भिक्षेकरता जातील, तुला धन पाहिजे असेल तेवढं धन मी देते म्हणली. सगळं दुपारच्या वेळेला हा आत्मदेव भिक्षा मागण्याकरता गेलेला आहे आणि इकडे ही बालक घेऊन घरात आलेली. बालक घेऊन घरात आल्यानंतर संपूर्ण धन तिला दिलेले आणि ही पुत्रोत्सवाचा आनंद त्या ठिकाणी साजरा करते. आत्मदेव जेव्हा घरी आले तेव्हा बालकाच्या रडण्याचा आवाज ऐकला. ऐकल्यानंतर हा आत्मदेव अत्यंत संतुष्ट झालेला आहे. तेव्हा सगळ्या ब्राह्मणांना बोलवलेले शांतीपाठ केलेला आहे. बाबा माझ्या बालकावरती कुठलं संकट जर असेल त्याचं संकट या वेदमंत्राच्या द्वारे निरसन व्हावं, त्या संकटाचं निरसन व्हावं म्हणून त्या ठिकाणी शांतीपाठ केलेला आहे. सगळ्या ब्राह्मणांना हा आत्मदेव दान देतोय. आज सगळ्या गावामध्ये कुजबूज सुरू झालेली. ते म्हणले आज आत्मदेवाचं भाग्य फळफळलेले. म्हणले आजपर्यंत आत्मदेवाच्या घरी कधी पुत्रमुख पाहायला मिळालेलं नाही पण आत्मदेवाचं भाग्य काही निराळे. आत्मदेवाचा मुलगा झालाच पण त्याला गायीला सुद्धा मुलगा झालेला आहे. तेव्हा हळूहळू ते बालक मोठं व्हायला लागले. या धुंदुलीने विचार केला आता बालक मोठं व्हायला लागले त्याला स्तनपान करायला पाहिजे. म्हणून आता गिला मुलगा झालेला येत नाही आणि स्तनातून दूध कसं येणार म्हणून तिने आत्मदेवाला सांगितलं बाबा अन्नस्तन्येन निर्दुग्धा कथम पुष्णावि बालकम. माझ्या स्तनामध्ये दूधच येत नाही तर मी या बालकाचं पोषण कसं करू. तेव्हा धुंदुलीनी आत्मदेवाला सांगितलं बाबा माझ्या बहिणीकडे हे मूल देते म्हणे. माझी बहीण या मुलाचा सांभाळ करेल आणि हळूहळू जेव्हा तो खायला लागेल तेव्हा आपण त्याला घरी घेऊन येऊ. आत्मदेवाला सुद्धा वाटलं काय हरकत नाही, जसं तू म्हणशील. आत्मदेवाने पत्नीवर विश्वास ठेवलेला आहे, जसं पत्नी म्हणेल तसं. कारण आजपर्यंत पुत्रमुख पाहायला मिळालेलं नव्हतं आणि आज पुत्रमुख पाहायला मिळालेलं आहे. तेव्हा पत्नीच्या संपूर्ण इच्छा हा आत्मदेव परिपूर्ण करायला लागलेला आहे. तेव्हा या पत्नीने धुंदुलीने जर काय केलं असेल तो मुलगा घेतलेला आहे आणि तो मुलगा पुन्हा बहिणीकडे दिलेला आहे. 5 वर्षाचा मुलगा झालेला आहे. आत्मदेवाने सांगितलं अगा आता आपल्या मुलाला घेऊन आलं पाहिजे. तेव्हा हो म्हणली महाराज आपल्या मुलाला घेऊन आलं पाहिजे. तेव्हा त्या मुलाचं नामकरण झालेलं आहे, त्याचं नामकरण धुंदुकारी असं ठरलं. आणि तो धुंदुकारी बाळाचे पाय पाळण्यात दिसतात त्याप्रमाणे हा धुंदुकारी अत्यंत दुष्टपणे मागायला लागले. कारण दुर्बुद्धीपासून निर्माण झालेला आहे आणि बालपणी जर काय करायचं असेल तर दुसऱ्या गावातली जी लहान मुलं आहेत त्यांना तो पीडा द्यायचा, कधी कोणाला विहिरीत ढकलून द्यायचा, कोणी कोणाला मारून घरी यायचा. तेव्हा या आत्मदेवाच्या घरी गावातली लोक या धुंदुकारीचं कर्तव्य सांगायला यायला लागली बाबा हा मुलगा अत्यंत दुष्ट आहे, हा आमच्या मुलांना त्रास देतोय. तेव्हा या आत्मदेवाने विचार केला की बाबा आजपर्यंत मुलगा नव्हता म्हणून दुःखी होतो, आता मुलगा झालाय म्हणून दुःखी. कारण आजपर्यंत कोणी तक्रार घेऊन घरी येत नव्हतं. आजपर्यंत लोक माझ्याकडे यायची पण भूत भविष्य वर्तमान विचारण्याकरता यायची, भविष्य जाणून घेण्याकरता यायची, पण आज लोक तक्रार घेऊन यायला लागली. तेव्हा या आत्मदेवाने विचार केला आणि त्याला पूर्वस्मृती जागृत झाली की बाबा संन्यासी महापी सांगत होते त्या अगदी खरे म्हणून. संन्यासीने सांगितलं होतं बाबा कुठल्याही पुत्राची इच्छा करू नकोस कारण पुत्र सुख देईलच असं सांगता येत नाही. तेव्हा हा धुंदुकारी हळूहळू मोठा व्हायला लागलाय. मोठा होऊन काय करत असेल तर तो आत्मदेवाला सांगायला लागले बाबा महाराज तुम्ही मला पैसे द्या आणि जर पैसे जर दिले नाही तर मी तुम्हाला या ठिकाणी ताडण करीन, तुमचं या ठिकाणी ताडण करीन, तुम्हालाच मारीन, अशा प्रकारचा तो धन दाखवायला लागलेला आहे. तेव्हा आत्मदेवाने विचार केला की बाबा आता जे काही धन असेल ते याला देऊन टाकावं आणि आपण स्वतः घर सोडून निघून जावं. ज्या पुत्राची इच्छा केली होती तो पुत्र सुख देत नाही म्हणून आता घरात राहून काय उपयोग. या आत्मदेवाच्या अंतकरणामध्ये वैराग्य निर्माण झालेले. रामदास स्वामी म्हणतात जयासी वाटावे वैराग्य व्हावे त्यांनी चालू लागावे दिगंताप्रती. ज्याच्या मनामध्ये वैराग्य निर्माण झालेले त्यांनी आज विचार करू नये आपण घराच्या बाहेर जावं की नाही. जेव्हा वैराग्य निर्माण होईल तेव्हा तत्क्षणी घरातून निघून जावं. हा आत्मदेव वनामध्ये निघून गेलेला आहे. हा धुंदुकारी अत्यंत दुष्ट असणारा हा धुंदुकारी आता कुणाचंही त्याच्यावरती अधिकार राहिलेला नाही. आता मुक्त वागायला लागलेला आहे. जेव्हा जवळचं धन संपलेलं आहे तेव्हा घरातली भांडी विकायला सुरुवात केली या धुंदुकारीने. जेव्हा आईने विरोध करायचा तेव्हा आईला मारायला लागायचा हा धुंदुकारी. आणि कर्मधर्म संयोगाने या धुंदुलीचा देह सुद्धा पडलेला आहे. तेव्हा आई सुद्धा गेलेली, वडील सुद्धा गेलेले, हा धुंदुकारी आता एकटा राहिलेला घरात. कुसंगतीने हा अत्यंत बिघडून गेला. तेव्हा या धुंदुकारीने जर काय केलं असेल तर पाच वेश्यांना घरी आणलेले आणि पाच वेश्यांच्या बरोबर हा संसार करायला लागलेला आहे. संपूर्ण घरातलं धन नष्ट केलेले नष्ट झालेले आणि त्या वेश्यांना जेव्हा घरातून घरात घेऊन आलेला आहे तेव्हा संपूर्ण घरातलं धन सुद्धा नष्ट झालेले. तेव्हा या वेश्यांनी विचार केला की हा धुंदुकारी आता गावात चोऱ्या माऱ्या करायला लागला. या धुंदुकाऱ्यांनी एके दिवशी एका राजाच्या घरी चोरी केली आणि तिथून धन घरात घेऊन आलेले. धन घरात घेऊन आल्यानंतर या वेश्यांनी विचार केला आज ना उद्या राजपुरुष या ठिकाणी येतील, राजाचे सैनिक येतील आणि ते आपल्याला पकडून घेऊन जातील. म्हणून तरी काय केलं असेल ते या धुंदुकाऱ्याने त्या ठिकाणी बांधून ठेवलेले आणि बांधून ठेवून संध्याकाळच्या वेळेला निखारे त्याच्या तोंडावर टाकलेले. तप्तांगार समूहंश्च निक्ष चिक्षिपे चिचिक्षिपे चिचिक्षिपे म्हणजे त्या धुंदुकारीच्या मुखावरती निखारे टाकलेले आहेत. आणि हा धुंदुकारी अत्यंत व्याकुळ झालेला आहे आणि व्याकुळ होऊन त्या धुंदुकारीचा देह त्या ठिकाणी पडलेला आहे. तो धुंदुकारी पिशाच्या रूपाने त्या नगरामध्ये वावरायला लागलेला आहे. या वेश्या त्या ठिकाणी धन घेऊन निघून गेलेले आहेत. आणि हा जो गायीच्या मुखातून आलेला होता तो गोकर्ण तीर्थयात्रा करता करण्याकरता गेलेला आहे. जेव्हा तीर्थयात्रा करू लागला तेव्हा प्रत्येक क्षेत्रावरती जावं आणि त्या ठिकाणी तीर्थ श्राद्ध करावं. आता पित्याच्या नावाने तो तीर्थपिंड देत होता, आईच्या नावाने पिंड देत होता, भावाच्या नावाने पिंड देत होता. आणि तीर्थयात्रा करता करता हा गोकर्ण कर्मधर्म संयोगाने त्या उत्तम नगरामध्ये आलेला आहे. आल्यानंतर आपल्या घरामध्ये आलेला आहे आणि संध्याकाळच्या वेळेला जेव्हा झोपला तेव्हा या गोकर्णाला ते पिशाच वेगवेगळ्या रूपामध्ये समोर यायला लागले. क्वचित धस्ती, कधी हत्येचं रूप घ्यायचा, कधी बोकडाचं रूप घ्यायचा, कधी महिषीचं रूप घ्यायचा. तेव्हा या गोकर्णाने विचार केला की बाबा या ठिकाणी कुठेतरी आत्मा पिशाच्या रूपाने वावरत. तेव्हा प्रातःकाळी ब्राह्मण मुहूर्तावरती हा गोकर्ण उठलेला आहे आणि ते जल घेतलेले गायत्री मंत्राने जे जल अभिमंत्रित केलेले आणि त्या प्रेतावरती जल टाकल्याबरोबर हा धुंदुकारी हात जोडून गोकर्णाच्या समोर उभा राहिलेला आहे. आणि गोकर्णाला प्रार्थना करतोय बाबा पिशाच्य पिशाच्य हा मी तुझा भाऊ धुंदुकारी रूपाने पूर्वजन्मामध्ये होतो, तोच धुंदुकारी आपल्या कर्माने हा दुर्गतीला पोहोचलेला आहे आणि पिशाच्या योनीमध्ये मी वावरतोय. तेव्हा या योनीतून माझी काहीतरी मुक्तता होईल अशा प्रकारचा तो उपाय कर. हा धुंदुकारी जेव्हा गोकर्णाला शरण आला तेव्हा गोकर्णाने विचार केला की आता याला पिशाच्या योनीतून मुक्त करण्याकरता काय करावं. म्हणून दुपारच्या वेळेला भगवान सूर्यनारायणची गती स्तंभित झालेली आणि सूर्यनारायणाला प्रार्थना केलेली एक चक्र रथो ऐसिय दिव्य कनक भूषण समे भवत सुप्रीत पद्महस्तो दिवाकर. भगवान सूर्यनारायणची प्रार्थना केलेली आणि सूर्यनारायणाला विचारलं की बाबा जेणेकरून माझ्या भावाची या प्रेत येण्यातून मुक्तता होईल अशा प्रकारचा काही उपाय सांगावा. तेव्हा सूर्यनारायणाने आकाशवाणीने सांगितलं बाबा याच्या करता तुम्ही काय करा, भागवत सत्याचं आयोजन करा. गोकर्णाने जर काय केलं असेल त्या ठिकाणी भागवत सप्ताह आरंभ केलेला आहे. वायुरूपाने हे प्रेत इकडे तिकडे धावायला लागलेले तेव्हा हे प्रेत पुन्हा गोकर्णाला शरण आले की महाराज मला बसण्याकरता एखादं स्थान द्यावं म्हणून एक सात पेड्यांनी युक्त असलेला बांबू त्या ठिकाणी आणून ठेवलेला आहे आणि त्या बांबू मध्ये या प्रेताची स्थापना केलेली आहे. हा धुंदुकारी अत्यंत निश्चलतेने तो कथा श्रवण करते. श्रवण मनन आणि निधिध्यासन या ज्ञानाच्या तीन पायऱ्या आहेत. पहिल्यांदा कथा श्रवण करायची आणि नंतर ती मनन करायची आणि नंतर ती आचरणात आणायची. हा धुंदुकारी कथा ऐकायचा, त्या कथेचं मनन करायचा आणि नंतर त्याचा आचरण करायचा. कुठलीही तहान भूक नाहीये. पहिल्या दिवशी जेव्हा कथा समाप्त झाली तेव्हा त्यातला एक पेरा फेटायचा, बांबूची एक गाठ फुटायची, तेव्हा हळूहळू तो मुक्त व्हायला लागलेला आहे प्रेत. सहा दिवसाची कथा समाप्त झालेली, सहा पेरी फुटले फुटलेले. जेव्हा सातवी ग्रंथी सातव्या दिवशीची कथा झालेली आणि सातवी ग्रंथी फुटल्याबरोबर तो धुंदुकारी एक दिव्य देह घेऊन या गोकर्णाच्या समोर उभा राहिलेला आहे. गोकर्णाच्या समोर उभा राहिल्यानंतर त्या ठिकाणी विष्णुदूत स्वतः विमान घेऊन आलेले आणि विमान घेऊन स्वतः धुंदुकारी या विमानावर बसून जर कुठे गेला असेल तर वैकुंठ लोकाला गेला. तेव्हा ही श्रोते मंडळी सगळी या गोकर्णाच्या जवळ आलेली आणि गोकर्णाच्या जवळ आल्यानंतर सगळ्यांनी गोकर्णाला प्रार्थना केली की महाराज आम्ही सुद्धा कथा श्रवण केली होती. तेव्हा भगवंताने असा भेद का केला, आम्ही सुद्धा कथा श्रवण केलेली, आम्ही सुद्धा कथा मनन केलेली. तेव्हा आम्हाला नेण्याकरता विमान आलेलं नाही पण अत्यंत प्रेत रूपामध्ये वावरणारा हा धुंदुकारी या धुंदुकारीला नेण्याकरता मात्र विमान आलेले. तेव्हा गोकर्णाने सांगितलं की बाबा तुम्ही श्रोता कथा श्रवण केली, त्या कथेचं मनन केलं पण ती कथा आचरणात आणली नाही म्हणून तुम्हाला नेण्याकरता भगवंताचं विमान आलेलं नाही. आणि या धुंदुकारीनी पहिल्यांदा जर काय केलं असेल तर पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय मन बुद्धी यांना सगळ्यांना एकत्रित करून ठेवलेलं होतं. कुठल्याही सगळ्या प्रकारचा व्यवहार थांबवलेला होता. कुठल्या प्रकारची तहान नाही, भूक नाही, इंद्रिय वृत्ती स्थगित झालेली होती आणि अशा प्रकारची कथा ऐकून त्यांनी स्वतःच्या आचरणामध्ये आलेली होती, आणलेली होती. आणि भगवंतांनी जर काय केलं असेल तर अंतकाळी या धुंदुकारीला प्रेतीनिंत्र मुक्त केलेले. तेव्हा या गोकर्णाने सगळ्यांना मुक्त करण्याकरता पुन्हा भागवत सत्याचं आयोजन केलेले आणि आमची सगळी श्रोती मंडळी सदैव वैकुंठाला गेलेली. पुलस्त्य महर्षी भीष्माचार्यांना जीवनामध्ये अत्यंत दुर्लभ असणाऱ्या तीन गोष्टी सांगतात. मनुष्य जीवनामध्ये खूप संपत्ती मिळेल, उत्तम पत्नी मिळेल, मुलं बाळ मिळवतील, उत्तम घर मिळेल, पण या गोष्टी कशा आहेत, सगळ्या नाशवंत आहेत. या गोष्टी अत्यंत दुर्लभ असणाऱ्या तीन गोष्टींचा उल्लेख पुलस्त्य महर्षी करतायत. दुर्लभन त्रयमेव इतत देवानुग्रह हेतुकम, कशाकरिता, परमेश्वराच्या अनुग्रहाकरिता. मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः. पहिली गोष्ट मनुष्यत्व, मनुष्य जन्म मिळणं फार दुर्लभ आहे. जंतुनान नरदुर्लभ नरजन्म दुर्लभः, अनेक प्राणी मात्रांच्या मध्ये मनुष्य जन्म हा अत्यंत दुर्लभ आहे. मनुष्यत्व आणि त्यानंतर दुसरी अत्यंत दुर्लभ असणारी गोष्ट म्हणजे मुमुक्षुत्व. मनुष्य जन्म मिळाला पण त्या मनुष्य जन्मामध्ये काय केलं, काय प्राणी जन्माला आला आणि पाणी भरता भरता गेला. त्या जन्मामध्ये येऊन मुक्ती मिळवण्याची इच्छा ही अत्यंत दुर्लभ आहे. तीर्थयात्रेला जावं असं वाटणं, कथा श्रवण करावे असं वाटणं, तीर्थाचं जल प्राशन करावं असं वाटणं, यज्ञ याग अधिक कर्म करावं असं वाटणं, हे सगळं मोक्षाचे मार्ग आहे. आणि तिसरी गोष्ट सांगितली महापुरुष संश्रय, हा संत महात्म्यांच्या संगतीमध्ये जाणं हे अत्यंत दुर्लभ आहे. परवा सांगितलं संत महात्म्यांची संगती काय करते, सत्संगत्वे निसंगत्व. पर्यंदा मनुष्याला सत्संगतीतून तो मनुष्य निसंग झाला पाहिजे. निसंगत्वे निर्मोहत्वम, एकदा मनुष्य निसंग झाल्यानंतर त्याचं अंतःकरण मोहरहित होतं, म्हणजे कशावरती मनुष्य मोह ठेवत नाही. निर्मोहत्वे निश्चलितत्व, एकदा अंतःकरणातला मोह येऊन गेला, निघून गेल्यानंतर मनुष्याचं कर्म आपोआप सुटतं. मनुष्याच्या अंतःकरणामध्ये मोह असल्यामुळे मनुष्य कर्म करण्याकरता प्रवृत्त होतो, कुठली गोष्ट प्राप्त करण्याकरता प्रवृत्त होतो. निर्मोहत्वे निश्चलितत्व, आणि निश्चलितत्वात जीवनमुक्तीही. एकदा मनुष्याचं कर्म सुटलं, कर्म सोडायचं नाही, कर्म सुटायचंय. शुकाचार्यांनी कर्म सोडलेलं नव्हतं, त्यांचं कर्म आपोआप सुटलेलं होतं, त्याला जीवनमुक्त अवस्था म्हणतात. यस्य निर्वासनं बोधः स जीवनमुक्त उच्यते. जीवनमुक्त माणसाची व्याख्या करताना शुकाचार्य म्हणतात, ज्यांचं अंतःकरण हे निर्वासन झालेलं आहे, कुठल्याही प्रकारची वासना ही अंतःकरणामध्ये राहिलेली नाही. वासना जर कुठली असेल तर केवळ हरिनामाची वासना आहे, हरिभक्तीची वासना आहे. वासना ही झाली हरिरूप. हरिभक्तीची वासना ज्यांची झालेली आहे तो मनुष्य म्हणजे जीवनमुक्त अवस्था आहे. म्हणून महापुरुष संशय, तिसरी गोष्ट अत्यंत दुर्लभ म्हणजे महापुरुषांचा सत्संग, ही अत्यंत दुर्लभ संगती. महापुरुषांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर मनुष्य काय करतो, त्या संत महात्म्यांची सेवा करतो. सेवा धर्मो परम गहनो योगिनामप्ये गम्यः. सेवा ही अत्यंत योग्यांना सुद्धा दुर्लभ आहे. योगी लोक सुद्धा संत महात्म्यांची सेवा करतात. गोपाल कृष्ण भगवान की जय.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत पद्मपुराण. वक्ते होते सुप्रसिद्ध निरूपणकार श्री श्रीराम शास्त्री. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे आशिष केसकर यांचा.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ। अक्कलकोटात गोविंद शास्त्री नावाचा एक ब्राह्मण राहत होता। तो विरक्त वृत्तीचा होता, समर्थांचा परमभक्त होता। रोज स्वामींच्या दर्शनाला तो यायचा आणि चरणांना स्पर्श करून काही वेळ तो समर्थांकडे एक टक पाहत उभा राहायचा। प्रपंचातल्या काळजांमुळे खरं तर तो जेरीस आला होता। समर्थांचं दर्शन एवढाच काय तो सुखाचा क्षण तो रोज सकाळी अनुभवायचा। नंतर प्रपंचातल्या आर्थिक कटकटींना तो सामोरा जायचा। खूप वेळेला त्याच्या मनात यायचं की समर्थांना विचारावं, ह्या आर्थिक विवंचनेतून सुटका होईल का। भिक्षुकी करून खरं तर त्याला कंटाळा आला होता। साक्षात स्वामी समर्थ प्रकट झालेले असताना लोकांच्या घरी जाऊन प्रतिमांची पूजा करायचं त्याला मनापासून आवडत नव्हतं। केवळ 2 पैसे मिळतात आणि त्यावर प्रपंचाचा गाडा हळूहळू का होईना परंतु चालतो म्हणून मनाविरुद्ध तो भिक्षुकी करीत होता। एके दिवशी त्याने मनाशी निश्चय केला की समर्थांना आपल्या प्रारब्धाच्या रेषा विचारायच्या। त्याप्रमाणे स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन तो नित्याप्रमाणे स्वामींकडे एक टक पाहत हात जोडून उभा राहिला। तो संधीची वाट पाहत होता। लोकांचा गराडा नित्याप्रमाणे स्वामींभोवती पडलेलाच होता। भिक्षुकीची वेळ झाली होती, त्याची चुळबुळ सुरू झाली। समर्थांची नजर त्या क्षणी गोविंद शास्त्र्यांवर केंद्रित झाली। स्वामी त्याला म्हणाले, गोविंद शास्त्री, तुमच्या परसात जे सुपारीचं झाड आहे त्या झाडाच्या मुळाशी जे काही तुमचं प्रारब्ध आहे ते घ्या आणि उरलेला वेळ हरिचिंतनात घालवा। तुम्ही आजपासून भिक्षुकीला जायची गरज नाही। गोविंद शास्त्री आश्चर्यचकित झाला। स्वामींच्या लक्षात आपली चुळबुळ कशी काय आली हेच त्याला कळेना। तो धावत धावत घरी गेला, झाडाच्या मुळाशी खणून पाहिलं तर तिथे त्याला एका मडक्यात धन सापडलं आणि ते पाहून त्याला हर्ष झाला। धनाच्या मातीचा घट घेऊन तो स्वामींपाशी आला। स्वामींच्या चरणांशी ते धन ठेवलं। स्वामी म्हणाले, गोविंद शास्त्री, तुमची आर्थिक कटकट संपली, धन घेऊन जा। स्वामींचे आशीर्वाद घेऊन गोविंद शास्त्री घरी गेला। स्वामींचं स्मरण करून ते धन बायकोच्या हातात दिलं आणि तो तडक स्वामींपाशी परत आला। स्वामींच्या सेवेत तो अष्टौ प्रहर राहिला।
1: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला मी पुन्हा पुन्हा एक गोष्ट सांगतो की नामस्मरण हाच सुखाचा मार्ग आहे, कारण नामात आनंदाशिवाय दुसरं काहीही नाही। आपण आनंद दुसरीकडे शोधण्याचा प्रयत्न करतो परंतु नामानंदासारखा आनंदाचा सतत कोसळणारा दुसरा धबधबा नाही हे तुम्ही लक्षात ठेवा। देहभावनेने जगणं पुसून टाका आणि केवळ नामाच्या साक्षीने जगायला आता सुरुवात करा। संत नामदेव महाराज म्हणतात, नामदेव म्हणे सद्गुरु पासोनी, नाम घ्या जाणवनी नाना काही।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत। गुरुवार 13 ऑगस्टपासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ। श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता। शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता। श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: निरामय जीवन.
2: हरिओम. प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया.

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन